मध्यमलहरी 239.8 हेक्टर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 23 वैशाख 1948 अर्थात 13 मे 2026 सकाळचे 5:55 आणि 33 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

कविता करवंडीकर यांच्या स्वरात अच्युताष्टकम आपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवात ऐकूया भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रभात वंदन.

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. रचना सदाशिव जावडेकर यांची होती. प्रभात वंदन कार्यक्रमात आनंद वाटे गात आहेत हे भक्तिगीत.

0: समूहस्वरातील या रचनेबरोबरच प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवार्ता या कार्यक्रमात जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, आपल्याकडे दुपटी जनावरं, वाढणारी वासरं, कालवडी, गाभण गाई, म्हशी, गोरे, बैल अशी अनेक जनावरं असतात आणि या जनावरांसाठी रोजच्या खाद्याचा प्रश्न हा आपल्याला सोडवावा लागतो. दुपट्या जनावरांना तर दररोज प्रत्येकी किमान 15 ते 20 किलो हिरवा चारा खाऊ घालणं हे दूधधंद्याच्या दृष्टीनं आवश्यक असतं. मंडळी, पशुपालनात अनेक कसरती कराव्या लागतात, त्यापैकी पशुखाद्य हे कसरतीचं आणि जोखमीचं काम आहे. आपल्याकडे हिरवी वैरण, वाळलेली वैरण, त्याचप्रमाणे आंबवणातले महत्त्वाचे घटक पदार्थ इत्यादींचा नेहमीच तुटवडा असतो. त्यांचे बाजारभाव आपल्याला न परवडणारे असतात आणि हिरव्या चाऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च हा वाढलेला असतो. वाढलेल्या कडब्याचे भाव कडाडलेले आहेत आणि अशातच दुष्काळी वर्ष ही अधूनमधून येत असतात. या सर्व कठीण परिस्थितीत आपली किमती मोलाची जनावरं आपण जगवणं हे खूप महत्त्वाचं असतं. एकतर असे जनावरं आपल्याला विकून टाकावी लागतात किंवा सोडून द्यावी.

0: लागतात. पण मंडळी, अशी वेळ येऊच नये यासाठी जनावरांच्या खाद्यात आपण अप्रचलित खाद्यांचा वापर करावा. पशुतज्ज्ञांनी आणि जुन्या जाणकार पशुपालकांनी असे काही अपारंपरिक खाद्यपदार्थ शोधलेले आहेत, त्यांचा वापर आपण अवश्य करावा. कडबा, बरसीम, लसूण घास, मका, गवत, शिवाय भुईमुगाची पेंड, सरकी पेंड, तुरचुणी, गव्हाचा भुसा या पारंपरिक पदार्थांचा वापर न करता अपारंपरिक पदार्थांचा उपयोग आपण करायला हवा. गव्हाचं काड, भाताचे तूस, तूर, तुरीची टरफलं, उसाची चिपाडं, उसाचा भुसा, वाढे, युरिया, मळी, गुळाचे घट्ट द्रावण यांचा आपण उपयोग करायला हवा. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या झाडांची पानं, पाला, फळांची सालं, चोथा इत्यादींचा वापर देखील आपण जनावरांच्या खाद्यात करणं अपेक्षित आहे. मंडळी, अर्थात या अप्रचलित खाद्यपदार्थांवर विशिष्ट अशा प्रकारची प्रक्रिया करूनच मग ते खाद्यपदार्थ आपण जनावरांसाठी वापरू शकतो. 4 किलो युरिया, 12 किलो मळी 10 लिटर पाण्यात मिसळून कढईत 100 डिग्री तापमानापर्यंत अर्धा तास उकळून 16 किलो गव्हाचा काड आणि भुसकटासोबत चांगले मिसळावं. अशा या तयार होणाऱ्या खाद्याला युरोमोल असं म्हटलं जातं आणि हे युरोमोल इतर खाद्यांसोबत आपण देऊ शकतो. ऊस गळीताचा हंगाम सुरू झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात ऊसाची चिपाडं आणि भुसा आपल्याला उपलब्ध होतो. अशावेळी साधारणतः 100 किलो बारीक असा ऊसाचा भुसा फरशीवर पातळ थर करून पसरावा. त्यावर झारीने 50 ते 20 किलो 3% सोडियम हायड्रॉक्साईड विमलाचं द्रावण शिंपडावं. मिश्रण चांगलं मिसळून त्याचा पुन्हा थर पसरावा. सूर्यप्रकाशात चांगलं वाळवावं. या 85 किलो प्रक्रियायुक्त भुशात 8.5 किलो बारीक केलेली शेंगदाणा पेंड, 1.5 किलो क्षारमिश्रण, 5 किलो युरोमोल आणि 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड यांचा वापर करून सर्व मिश्रण पुन्हा एकत्र मिसळावं. अशा प्रकारे तयार केलेले हे अप्रचलित खाद्य मोठ्या जनावरांसाठी रोज 5 ते 6 किलो द्यावं. 3 महिन्यांच्या आतल्या लहान वासरांना मात्र हे खाद्य देऊ नये. मंडळी, सोडियम हायड्रॉक्साईड विमलाची प्रक्रिया केलेला 20 किलो गव्हाचा भुसा, 76.5 किलो बारीक केलेले ऊसाचे वाढे, 4.25 किलो मळी अथवा गुळाचं घट्ट द्रावण, 300 ग्रॅम मीठ, 200 ग्रॅम युरिया आणि 150 ग्रॅम हाडांचा चुरा यांचं मिश्रण करावं. या प्रत्येक 100 किलो मिश्रणात 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड मिसळून चांगलं एकजीव करावं आणि हे मिश्रण 6 ते 2 वर्ष वयोगटातील वाढत्या वासरांना प्रत्येकी रोज 3 ते 4 किलो या प्रमाणात खाऊ घालावं. शेळ्या मेंढ्यांना खाऊ घालण्यासाठी अंजन, सुभाभूळ, गिलिरीसिडिया, कडुनिंब अशा 30 ते 40 प्रकारच्या झाडांचा पाला तोडून त्याचे उपयुक्त खाद्य तयार करता येऊ शकतं. मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर अप्रचलित पदार्थांपासून तयार केलेले खाद्य हे फार पौष्टिक नसलं तरी दुष्काळी परिस्थितीत अगर आणीबाणीच्या वेळी चारा टंचाईच्या काळात पारंपरिक खाद्यासोबत देण्यासाठी मात्र हे नक्कीच उपयुक्त आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने याचा विचार करून अशा प्रकारचे खाद्य वेळोवेळी तयार करून ठेवावीत आणि त्याद्वारे आपल्या पशूंचं संगोपन करावं.
1: जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती कृषीवार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, एक निवेदन. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 या अंतर्गत सांगली मंडळात दिनांक 15 मे 2026 रोजी मल्हार मल्टीपर्पज हॉल, भाटे महादेव मंदिर, उत्तर शिवाजीनगर, बालाजी मिल रोड, सांगली इथं शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विषयक समस्यांचं त्वरित निराकरण करण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एकाच छताखाली एकाच दिवशी वेगवेगळ्या सेवा मिळणार आहेत. यात उत्पन्न, रहिवासी जात आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रांचं तत्काळ वाटप, 7/12 आणि 8/18 प्रलंबित फेरफार प्रकरणं निकाली काढणं अशांचा समावेश आहे. डिजिटल सेवा, ई मोजणी, ॲग्रीस्टॅ

0: पीएम किसान योजना आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त 7/12 ची माहिती आणि वाटप याही योजनांचा समावेश या शिबिरात होणार आहे. या अभियानाद्वारे पारदर्शक आणि सौजन्याने सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. निवेदन आपण ऐकलं. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणेबाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्यरुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधीकधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरीसुद्धा आईस पॅक्स किंवा हीट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो यानंतर आपण प्लांटर फेशियाटिसबद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रब्बर बँडसारखा पडदा असतो ज्याला प्लांटर फेशिया म्हणतात आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटर फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटर फेशियाटिसची लक्षणेबद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटर फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात. जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोतेहो आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
0: आता ऐकूया परिसर.
3: नमस्कार श्रोतेहो. परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण

0: सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सिमंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
1: अग पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
0: बापरे, रामबाण उपाय?
1: होय अग, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही ना वीज बिल नाही.
0: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
1: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
0: काय सांगते काय?
1: अगदीच.
0: हो का? पण अशी कोणती उपकरण आहेत ग घरगुती?
1: अगं पूजा, इकडे ये ना.
0: काय ग?
1: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
0: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला तर.
1: प्लीज बघ.
0: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
1: अरे
0: तुला सांगू का? मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे. इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहितीये बस.
1: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
0: असे आहेत.
1: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही हे.
0: बापरे, काय काय सांगितलंस तू?
1: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
0: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई.
1: हो,
0: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो.
1: खरंच.
0: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरणं चार्ज करून वापरू शकतो. ही बाब खूपच दिलासादायक आहे, नाही का?
1: नक्कीच.
0: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
1: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का?
0: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा हे.
1: खरंच.
0: ए, निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
1: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ.
0: अगो बाई, हो का? म्हणजे इतके सारे त्याचे वापर आहेत तर.
1: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
0: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना?
1: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
0: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
1: नक्कीच.
0: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आताच आपण ऐकलत. श्रोते, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 7:40 गाणी मनातली. चिंतन हात चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40. लखलख चंदेरी यामध्ये मराठी चित्रपट संगीत 8:55. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. क्रीडांगण या कार्यक्रमात

अजून 15 मिनिटांनी नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच फेडे पंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आज या मुलाखतीचा तिसरा भाग. 9:30 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 10:00 मराठी चित्रपट संगीत सामुदायिक गायन पाठ यामध्ये उडिया गीत 10:15 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम 10:30 11:00 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:30 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश आज ऐका भाग तिसरा. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन माइंड योगच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत आणि संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. 1:05 गीतबहार नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 भावधारा ऐसी अक्षरे रसिके 1:55 2:00 कृषीवाणी 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर. सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत 5:30 युववाणी. आज या कार्यक्रमात रंग माझा वेगळा अभिव्यक्ती पुण्याच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांची मुलाखत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 संजय चामट आणि सहकार्यांनी गायलेलं गोंधळ गीत. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. त्यानंतर क्रीडांगण कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:15 अर्थविशेष 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उन्हाळ्यात दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर डी डी पतंगे यांची महेश नामदार यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 चांदणे शब्द सुरांचे कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रित आवृत्तीचं पुनःप्रसारण. 9:15 स्पॉटलाईट 9:30 चर्चा का विषय है 10:00 मराठी चित्रपट संगीत

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आकाशवाणी सांगली केंद्र, आज दिनांक 13 मे 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार: आपल्या एखाद्या शब्दानं किंवा स्मितहास्यानं समोरचा सुखावणार असेल तर तो शब्द किंवा आपलं स्मितहास्य कोणत्याही प्रार्थनेपेक्षा कधीच कमी नसतं. सुविचार आपण ऐकलात.

0: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 955-955-3100.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट

0: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरे करते. या निमित्ताने चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा तिसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोते हो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
5: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
6: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
5: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
6: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
5: क्रीडांगण. जरूर ऐका
6: प्रत्येक बुधवारी
5: सकाळी 9:10
6: आणि याचं पुनःप्रसारण
5: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी, एक असं माध्यम
6: जे इतिहास,
5: वर्तमान
6: आणि भविष्यातही.
7: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी. दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
4: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होतात. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिश्वा शर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल

जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, जीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत, यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे, देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत. अशा काळात बांदा गावातले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलं. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर

0: यांनी क्षेत्र हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरु संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरु संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला, त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, CBI तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 7:20 आणि 13 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने,

प्राजक्ता शुक्रे यांच्या आवाजात अशोक बागवे यांची रचना आपण ऐकलीत. गोजेरी चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध मिलिंद इंगळे यांनी केलं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारण जरूर ऐका रात्री 8 वाजता. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपला

0: मी मनापासून स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल, की कुठे जावं आणि कुठे ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
1: नाही, आता आपण पाहतो आयटीआयतन मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाहीयेत पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शनसाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे. आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय, आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या 8 शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
0: नक्कीच. खर तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा Tier 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
1: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रोडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहिती आहे की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी येते, पहिली पायरी ती उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय, तर वी स्टार्ट विथ द नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप इनोव्हेशन मध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
0: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
1: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, मी फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
0: नक्कीच. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
1: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती आहे. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर

0: त्याच्या पुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि

0: त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डायट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तर विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स वर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्युअरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ऍडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादी समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिला आहे, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली आहे, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुल फॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ॲक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्युअरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जी जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे. ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: आहे. नक्कीच सर, आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि युअरसे पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो. घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळे पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
1: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा तिसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, आता ऐकूया गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत अरुण दाते यांच्या आवाजात.

0: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 955-955-3100.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं. प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू अखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं. उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात. आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं. अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

0: सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आणि स्वर श्रीधर फडके यांचा होता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
4: गाणीमनातली कार्यक्रमात शेवटी शांक नील यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात।

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे

आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्र पक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत TVKकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षात

राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या AIADMK विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021च्या विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.

0: देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 42 सेकंद झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेव होत। ही पंचमहातत्व एकापेक्षा एक सूक्ष्म, उपयुक्त, व्यापक आणि उपलब्ध असलेली दिसून येतात। पृथ्वी हे तत्व स्थूल असून उपयुक्त आहे। सर्व वैश्विक जीवनाला पृथ्वी हा मोठा आधार आहे। थोडक्यात पृथ्वीशिवाय जीवन अशक्य आहे, परंतु जलतत्व हे पृथ्वीपेक्षा अधिक

सूक्ष्म आणि उपयुक्त असून पृथ्वी तत्वापेक्षा ते अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. जलतत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. प्रकाश तत्व हे आधीच्या दोन तत्वांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि उपयुक्त असून ते आधीच्या दोन तत्वांपेक्षा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वायू तत्व आधीच्या तिन्ही तत्वांपेक्षा अधिक उपयुक्त असून सर्वत्र उपलब्ध आहे. वायू तत्वाशिवाय वैश्विक जीवन अक्षरशः अशक्य आहे. जिथं आपलं नाक जाईल तिथं हवा उपलब्ध असते. हवेचा जर काळाबाजार करता आला असता तर मानवजातीवर महासंकट आलं असतं. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुंदर आहे की ही हवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध आहे आणि कोणालाही हवेची मक्तेदारी किंवा काळाबाजार करता येत नाही हे आपल्या सर्वांचं सुदैव होय. शेवटचं महातत्व म्हणजे आकाश. हे तत्व अत्यंत सूक्ष्म आणि उपयुक्त असून या तत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. असं हे आकाश तत्व सर्वांना सर्वत्र उपलब्ध असून या आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना आधार आणि आसरा मिळालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड या आकाशाच्या पोटात वास करू नयेत. अशी आहे ही पंचमहाभूतांची सुरेख आणि सुंदर नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. आता आपण शरीर साक्षात परमेश्वर या मुख्य विषयाकडे वळूया. विश्वात सर्वत्र विविध रूपानं परमेश्वर प्रकट झालेला आहे. त्याचप्रमाणे तो मानवी शरीर या स्वरूपात सुद्धा सगुण साकार झालेला आहे. निसर्ग नियमांनी मानवी शरीर बद्ध आहे. त्याचप्रमाणे हेच मानवी शरीर स्वयंचलित स्वयंनियंत्रित असून ते नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था अशा स्वरूपात व्यक्त आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव शरीर तो देव कैसा नोहे. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात विश्व परते सारावे मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याच धर्तीवर जीवनविद्या सांगते शरीर परते सारावे मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याचा अर्थ असा की समोर दिसणाऱ्या विश्वाला बाजूला सारायचं किंवा कुठेतरी जंगलात किंवा गुहेत किंवा खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन डोळे मिटून देवाला पाहण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार संतांना मान्य नाही. कारण डोळ्यांना न दिसणारा परमेश्वर डोळ्यांना दिसावा म्हणून परमेश्वर आपलं निर्गुण स्वरूप टाकून विश्वरूपानं सगुण साकार झाला. ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला निर्गुण निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज ठणकावून सांगतात हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोचे. याचा अर्थ असा की जो विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रकट झालेला आहे असं पाहतो तो सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रगट आहे मूर्तिमंत आहे हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे जे भेटे भूत ते जाणीजे भगवंत

0: हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनामध्ये मानवी शरीर हाच सर्वात महत्वाचा घटक आहे. मानवी शरीर ही संकल्पना वजा केली तर काहीही उरत नाही, इतकंच नव्हे तर काहीही उरत नाही हे सांगण्यासाठी सुद्धा काही उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीर नाही तर देवधर्म, बायको मुलं, घरदार, उद्योग व्यवसाय, यज्ञयाग, भजन पूजन, प्रपंच परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही. थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व आहे आणि ते नसेल तर काहीच नाही अशी वस्तुस्थिती आहे. जीवनात मानवी शरीराचं एवढं प्रचंड महत्व असून सुद्धा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही, हीच खरी मानवजातीची शोकांतिका होय. जीवनविद्या सांगते की शरीर साक्षात आकार परमेश्वराचा, म्हणजे शरीर हा साक्षात्कार आहे परमेश्वराचा. प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजेच नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था मानवी शरीर या रूपात प्रकट झालेली आहे. ही व्यवस्था मानवी शरीराच्या ठाई अलौकिक आणि अद्भुत अशा स्वरूपात अंतर्बाह्य नांदते आहे. योजना, रचना, कौशल्य, प्रमाण, सहजता आणि अचूकता या सर्व गोष्टींचा सुरेख मिलाफ होऊन मानवी शरीराची निर्मिती झालेली दिसून येते. अनेक उदाहरणं देऊन हा विषय स्पष्ट करता येईल, परंतु थोडक्यात काही उदाहरणं देऊन हा विषय स्पष्ट करतो. मानवी शरीरात डोळ्यांचं महत्व अपार आहे. कोहिनूर हिऱ्यापेक्षा सुद्धा या डोळ्यांची किंमत लाखो पटीनं अधिक आहे. कोंदणात हिरा बसवावा त्याप्रमाणे हाडांच्या कोंदणात डोळेरूपी हिरे बसवलेले आहेत. डोळ्यावर आघात होऊ नये म्हणून संवेदनशील पापण्यांचा आणि पापण्यांच्या केसांची योजना झालेली आहे. डोळे सदैव स्वच्छ आणि सुस्थितीत राहावे म्हणून डोळ्यांच्या वरच्या भागातून पाण्याचा स्राव सूक्ष्म स्वरूपात सतत होत असतो. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या योजनेप्रमाणे डोळ्याची सर्व अंतर्बाह्य रचना अत्यंत कौशल्यानं, सहजपणे, अचूकपणे, योग्य प्रमाणात योजनापूर्वक केलेली किंवा झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे मुखातील दात, दाढा, हिरड्या, जीभ, पडजीभ या सर्व अवयवांच्या बाबतीत अशाच प्रकारची योजना, रचना, प्रमाण, सहजता, अचूकता आणि कौशल्य दिसून येतं. डोळे आणि दात याप्रमाणेच इतर सर्व अवयवांच्या बाबतीत हाच प्रकार दिसून येतो. याच्याही पलीकडे शरीरातील अंतर्गत व्यवस्था सूक्ष्म आणि गुंतागुंतीची आहे. उदाहरणार्थ यकृत, उदर, जठर, प्लीहा, पित्ताशय, हृदय, मूत्रमार्ग, फुफ्फुसं वगैरे वगैरे. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्त हा होय. अत्यंत आश्चर्यकारक आणि अद्भुत पद्धतीनं शरीरात रक्त सहजपणे निर्माण होतं. जे रक्त निर्माण होतं ते प्रमाणात असतं. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं आणि कौशल्यानं या रक्ताचा पुरवठा सर्व शरीराला अचूकपणे होत असतो. या सर्वांच्याही पलीकडे मन, चित्त, बुद्धी ही अंतरेंद्रिय त्यांचं पूर्ण स्वरूप माणसाला आकळता आलेलं नाही हे लक्षात घ्या. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलत. श्रोतेव आता लखलख चंदेरी यामध्ये ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: डबल सीट चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं होतं.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन. रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: हाफ तिकीट चित्रपटासाठी क्षितिज पटवर्धन यांची गीतरचना हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजात आपण ऐकलीत.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: सुधीर भोसले आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात करायला गेलो एक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:10 झाली आहेत. ऐकूया सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसू दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती

0: अतिथी ज्या येत आहेत तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
1: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो, म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
0: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगली झालेली आहे.
0: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
5: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. शोधेवाता प्रसारित करीत आहोत क्रीडांगण.

नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या दोन भागांपासून आपण नूतन बुद्धिबळ मंडळाचे व्यवस्थापक, बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडे पंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत ऐकत आहात. मागच्या भागात बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रसार याविषयी आपण बोललो. बुद्धिबळाचं शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये असलेलं महत्व, त्याचबरोबर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही खेळाडूंनी मिळवलेलं विशेष प्रावीण्य, ग्रामीण भागातूनही बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन कसं मिळतं याविषयी आपण जाणून घेतलं. बुद्धिबळ आणि गणिताचा कसा संबंध आहे, त्याचबरोबर विश्वनाथन आनंद, कार्लसन, कोनेरू हंपी, डी मुकेश अशा नावाजलेल्या बुद्धिबळपटूंची वैयक्तिक अशी खेळाची शैली कशी आहे हे सुद्धा आपण बघितलं. मंडळी, सांगलीतील नूतन बुद्धिबळ मंडळाकडून अखिल भारतीय फिडे मानांकित स्पर्धा भरवल्या जातात हे आपण जाणतोच. या स्पर्धांच्या निमित्तानं हे दिग्गज खेळाडू सांगली नगरीत अनेकदा येऊन गेलेत. ग्रँडमास्टर कृष्णन शशिकिरण, पी हरी कृष्णा हे सुद्धा सांगलीमध्ये येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर प्रवीण ठिपसे हे बुद्धिबळपटू सांगलीतील अनेक स्पर्धांमध्ये अनेकदा चॅम्पियन ठरलेत हे सुद्धा आपण जाणून घेतलं. अशीच रोचक आणि ज्ञानवर्धक माहिती ऐकण्यासाठी ऐकूया कार्यक्रमाचा पुढचा तिसरा भाग.

0: खरं तर आता कम्प्युटरचा जमाना होऊन आता एक पर्व झालंय, पण आता एआयचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर बुद्धिबळ हा जो खेळ आहे हा पूर्णपणे मानवी बुद्धिमत्तेशी संबंधित आहे असं आतापर्यंत तरी वाटतंय आपल्याला. पण तुम्हाला असं काही वाटतंय का की एआय या टेक्नॉलॉजीचा बुद्धिबळ या खेळावर काही परिणाम झालाय किंवा होतोय किंवा असं काही घडतंय?
1: आता कसं आहे माहिती का, हे जर बघितलं तर हा बुद्धीचा गेम असल्या कारणानं काही परिणाम होतात, काही परिणाम होत नाहीत. त्या परिणामाच्या पुढेही बुद्धिबळ असा एक खेळ आहे की जिथं प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, आपण प्रॉब्लेम निर्माण करायचे नाहीत. म्हणजे कुठंही गेला जो चेस खेळतो तो स्वतःचे प्रॉब्लेम सोडवतो, इतरांचे सोडवायला पण मदत करतो. त्याचप्रमाणे एआयचा जरी वापर केला तर 2047 पर्यंत

0: आता देशाचंही आहे, तर त्याप्रमाणे त्याचा उपयोग होऊ शकतो. पण त्याचे तोटे पण आहेत त्याप्रमाणे, जर आपण त्याचा विस्तृत अभ्यास केला तर कळून येऊ शकतंय. पण आता आहे ते चांगलं आहे की आहेत का नाही. पण पूर्वी असंही झालं की विश्वनाथ आनंद कॉम्प्युटर बरोबर खेळून तिथंही जिंकलेलं
1: आहे
0: असंही आहे. त्यामुळे बुद्धीचं हे काही हे नाही आहे. आणि आजच्या मुलाकडे इतकी ग्रास्पिंग पॉवर आहे की आपण आहेत का नाही, साधीच गोष्ट आहे, आपण ज्या वेळेला मोबाईल जर वापरतो तो आपण पडेल किंवा हे होईल म्हणून आपण शिस्तीत सांभाळतो, तर आजचा मुलगा तसं सांभाळत नाही. म्हणजे शिस्त नाही असं नाही आहे, पण शिस्त असून सुद्धा तो इझिली वापरतो.
1: बर,
0: तो फरक आहे. त्यामुळे ती ग्रास्पिंग पॉवर आहेच आपल्याकडे,
1: म्हणजे जास्त दडपण न घेता
0: हा हा. जो आज जनरली आपण बघितलं का नाही, आपलं वय पुढे गेलं की आपण त्याचा विचार जास्त करतो, आणि ज्यांचं वय कमी आहे काय होत आहे, बंद पडेल, दुरुस्त करता येईल, हे त्यांच्याकडे पर्याय आहेत. आणि काय होत नाही हे त्यांना माहिती असते, चुकलं तर दुरुस्त करता येतं, हा त्यातला मोठाही आहे.
1: बरोबर. आता आजकाल बऱ्याच खेळांचा आणि जे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होतात ना, त्यामध्ये थोडाफार धंदेवाईकपणा सुद्धा येतो. या खेळामध्ये काही बडे उद्योग समूह या खेळाच्या स्पर्धा भरवतायत, तर यावर सुद्धा असा काही परिणाम होताना तुम्हाला जाणवतोय का की थोडस व्यावसायिकीकरण होत आहे, धंदेवाईकपणा येतोय, असं काही जाणवतोय?
0: व्यावसायिकपणा बुद्धिबळामध्ये तसा यायचा प्रकार कमी आहे, कारण जरी स्पॉन्सर आले तर ते तेवढ्या स्पर्धेपुरतेच येतात.
1: बर,
0: त्या स्पर्धेच्या पारितोषिकापर्यंतच. इंडिव्हिज्युअल खेळाडूला द्यायला किंवा त्याला आपण आपला खेळाडू म्हणून हे करायचं प्रमाण कमी आहे. जे काही ह्याच्यामध्ये आहेत, एअर इंडियामध्ये आहेत, इंडियन ऑइल्समध्ये आहेत, भारत पेट्रोलियम्समध्ये आहेत, ते तेवढे खेळाडू किंवा रेल्वेमध्ये आहेत, ते खेळाडू त्यांच्या नावाखाली खेळायला येतात आणि त्यांना त्या ह्याच्यामध्ये 2 तास 4 तासाची सवलत असते. पण तो खेळाडू बुद्धिबळामध्ये अजून आय पी एल गत निर्माण नाही झालेलं. 1-2 वर्ष महाराष्ट्र चेस असोसिएशननं केली आय पी एल, पण त्यानंतर झाले नाही आहे, कारण त्याचं तसे स्पॉन्सर, परत कसं आहे क्रिकेट गत इथं काहीच नाही आहे, प्रेक्षक बघायला येत नाही आहे. पण आता एवढं झालेलं आहे की लोकांना कळायला लागलं की ह्याचा काय उपयोग आहे, त्यामुळं व्यवसायीकरण होईल, पण त्याला लईच वेळ लागणार आहे, कारण तेवढे खेळाडू आणि त्याप्रमाणे. आज कसं झालंय, खेळाडू निर्माण झाला तर तो खेळून चांगल्या प्रकारे हे होऊ शकतो, त्यानंतर तो कोचिंग करू शकतो अशा पद्धतीनं, त्यामुळं तो व्यावसायिकपणा त्याच्या कोचिंगमध्ये येईल. पण खेळामध्ये यायचा अवघड आहे आणि त्याला लई वेळ लागेल, कारण तेवढे स्पॉन्सर भारतात नाही येत मिळत. भारतात आता कसं झालंय, एकाच पाठीमागं क्रिकेट तर क्रिकेट, पण बाकीच्या गेमला तसं कमी आहे. आता कुठंतरी कबड्डी आणि खो खोला हे कुठंतरी आय पी एल गत निर्माण व्हायला आहे, पण इकडे यायला अजून लईच वेळ जाईल. भारतात म्हणजे आय पी एलच्या धर्तीवर झालेलीच नाही आहे ही, तर फक्त महाराष्ट्र चेस असोसिएशननं अभिजित कुंटेंच्या अध्यक्षतेखाली एकच आय पी एल केली, त्यानंतर आय पी एल झाली नाही.
1: बर बर बर.
0: त्यावेळेला काही उद्योग समूह त्यामध्ये सहभागी झाले होते, म्हणजे त्यानंतर 2 झाल्या वाटतं, त्यानंतर नाही झालं.
1: एक करिअर म्हणून बुद्धिबळ हा खेळ कसा आहे?
0: चांगला आहे. बुद्धिबळ हा करिअर तुम्ही निर्माण करू शकता, पण जेवढ्या कमी वयामध्ये जेवढी तुमच्याकडे ग्रास्पिंग पॉवर आहे, जेवढं तुम्हाला म्हणजे साधं आहे की आपण खेळायला सुरुवात केली, त्यानंतर तालुक्याला आपण चॅम्पियन झालो, डिस्ट्रिक्टला झालो, त्यानंतर स्टेटला गेलोय, नॅशनलला गेलोय, वर्ल्डला गेलोय, अशा प्रकारे आपण त्या पद्धतीनं जाऊ शकतो. करिअर म्हणून चांगलं आहे, पण आपलं आपल्याला यामध्ये कसं आहे की एजचं कुठंतरी लिमिट आहे. जसं आपलं एज वाढत जातं त्याप्रमाणे आपली ग्रास्पिंग पॉवर कमी कमी होत जाते, कारण आपलं त्यानंतर कसं होतं की आपण चांगल्या लेवलला आलो की आपल्या घरातले म्हणतात आता तू नोकरी कर, त्यानंतर लग्नाचं येतं, मग ह्या गोष्टीमुळं एक एक गोष्टी कमी होतात. जेवढ्या कमी वयात जेवढी जास्त मिळवता येईल, म्हणजे तुम्ही नॅशनल चॅम्पियन व्हा, इंटरनॅशनल व्हा, आंतरराष्ट्रीय मास्टर व्हा, ग्रँड मास्टर व्हा, हे कमी वयात होऊ शकतं. त्यानंतर वय जसं वाढत जसं तसा जबाबदाऱ्या वाढत जातात, मग यापासून आपण डायव्हर्ट होतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतकं नाही, करिअरला चांगलं आहे. तुम्ही समजा एक लेवलला गेला, 35-35 वर्षापर्यंत आपल्याला खेळायचंय, खेळ पूर्ण केला 35-36 वर्षानंतर तुम्ही इंटरनॅशनल मास्टर ग्रँड मास्टर झालेला आहे, तर तुमच्याकडे लोक येतात की आमच्या मुलाला कोचिंग करा म्हणून, कारण आज प्रत्येकाकडे तुमच्याकडे काय त्या स्टेटसवर लोक तुमच्याकडे येतात. म्हणजे इंटरनॅशनल मास्टर असलं तर कुणीही तुम्ही मागाल त्याप्रमाणे फी दिली जाते, ग्रँड मास्टर झाला तर फी दिली जाते, लोक शिकवतात.

0: खेळायला पाठवून देतात. करिअर म्हणून पण चांगलं आहे. आता पुष्कळ खेळाडू पण असे आहेत की आहेत का नाही, आता आपल्याला आपण चॅम्पियन होऊ शकत नाही आहे किंवा आपल्याला प्राईज मिळू शकत नाही आहे तर आपला गेम थांबायचा, कारण त्यांचं ग्रास्पिंग पॉवर कमी होते आणि जेवढा अभ्यास करायला पाहिजे तो कमी झाल्या कारणाने ते मग कोचिंग करतात. त्याप्रमाणे त्यातही करिअर चांगलं
1: बरोबर.
0: आणि समजा एखाद्या ठिकाणी तुमचं चांगलं करिअर आहे आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झाला तर तिथेही ते चांगलं. तुम्ही कॉन्स्टंटली जोपर्यंत तुम्ही म्हणजे युनियन बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल या ठिकाणचे प्लेयर्स त्यांच्यामार्फत खेळायला जातात 60व्या वर्षापर्यंत. म्हणजे पूर्वी बघितलं की मुंबईचे बँकातले युनियन बँक वगैरे टीम टू टीम यायचे, 6-7 लोकांची टीम यायची
1: खेळायला. बर बर. म्हणजे शासकीय नोकरीमध्ये
0: आरक्षण आहे,
1: 5%
0: आरक्षण आहे.
1: बर बर.
0: म्हणजे आता आमचा समीर कटमाळे तो यालाही म्हणजे शासकीयच्या तोंडच रेल्वेमध्ये तो सर्व्हिसला लागला होता. त्याचप्रमाणे बँकेमध्ये पण आहे, एअर इंडिया पण आहे, भारत पेट्रोलियम आहेत, निरनिराळ्या क्षेत्रात. म्हणजे अभिजित कोणते पण याच्यामध्ये सर्व्हिसला आहेत, ते कामही करतात आणि खेळतात. हे दोन्ही आज गाईड म्हणून पण काम करतात सगळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन काम करते.
1: हो. खेळाडूचं व्यक्तिमत्व, बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूचं व्यक्तिमत्व आणि एकूणच जीवनशैली यावर बुद्धिबळ या खेळाचा कसा प्रभाव पडतो?
0: जो बुद्धिबळ खेळतो का नाही तो 99% फेल कोणत्याही गोष्टीत होत नाही.
1: बर.
0: 1% वेळ असतो तो त्याच्या घरातल्या परिस्थितीवर किंवा हे 99% माणसं सक्सेसफुल होत. म्हणजे असं दिसून आलेलं आहे की आहेत का नाही सगळ्या, म्हणजे आता जेवढे खेळाडू बघितले ते चांगले सक्सेसफुल आहेत आणि त्यांनी एकच टार्गेट ठरवल्या कारणानं ते पूर्ण होऊ शकतं. करिअरमध्ये पण होऊ शकतं, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण आणि सगळ्याच गोष्टीमध्ये. आज त्यांचं हे चांगलं आहे.
1: आता आपल्या भारतीय खेळाडूंनी सुद्धा म्हणजे बुद्धिबळपट्टूंनी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. आपण मगाशीच उल्लेख पण केला, 15 खेळाडूंमध्ये 5 तर आपले आहेतच आहेत, त्यामुळे शासकीय स्तरावर सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला सुद्धा मिळतोय, प्रसिद्धी तर मिळतेच आहे, राज्यस्तरीय सुद्धा मोबदला मिळतो, शिवाय काही खासगी उद्योग समूह सुद्धा आर्थिक मोबदला देत असतात. या सगळ्यामुळे ती प्रमाणात स्पर्धा घेतल्या जातात आणि याचा खेळाडूंच्या एकूणच कामगिरीवर काही परिणाम होतो का?
0: नाही, आता बाकीच्या म्हणजे क्रिकेट सारखं राहिलेलं नाहीये. बुद्धिबळामध्ये राज्य, राष्ट्रीय, नॅशनल अशा निरनिराळ्या निमंत्रित स्पर्धा लागोपाठ व्हायचं प्रमाण कमी आहे. आता कसं आहे की बुद्धिबळ हा खेळ, खेळामध्ये जो खेळाडू खेळायला जातो तो आपला प्लॅन ठरवतो वर्षभरात कुठल्या स्पर्धा खेळायला जायच्यात, तेवढ्या याच्यावर फोकस करून तो खेळत असतो, त्यामुळं त्याचं ठरलेलं असतं. पण क्रिकेटमध्ये कसं आहे, एक झालं की एक चालू आहेत कॉन्स्टंटली, त्या खेळाडूला विश्रांती नाही आहे. पण आमच्याकडं असं आहे की बुद्धीचा खेळ असल्याकारणानं तो आपल्याला ब्रेक घेऊया 15 दिवसाचा, त्यानंतर ती टुर्नामेंट खेळ असं ठरवतो, प्लॅन करून खेळतो. एका वर्षामध्ये मला टार्गेट जे आहे ते जर मिळवायचं असलं तर मी 6 टुर्नामेंट खेळतो, 12 टुर्नामेंट खेळतो, त्यामध्ये रेटिंग जास्तीत जास्त मिळतं याप्रमाणे हे करतो. म्हणजे हे प्लॅन आहे, त्यामुळं बुद्धिबळ आणि इतर खेळ यामध्ये फरक आहे. इथं प्लॅन टू खेळलं जातं, त्याप्रमाणे ते त्या स्पर्धा तेवढ्याच खेळ आणि एक एक वर्ष अगोदर आमचा प्लॅन तयार असतो. म्हणजे 2 वर्ष जरी म्हणलं ऑल इंडिया चेस फेडरेशन कुठल्या टुर्नामेंट कधी होणार आणि कोणत्या ठिकाणी होणार याचाही प्लॅन असतो.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याप्रमाणे तो खेळाडू त्या प्लॅन करतो. मी ज्या वयाचा आहे त्याप्रमाणे माझे स्टेट कुठले आहे, नॅशनल कुठले आहे, इंटरनॅशनल कुठले आहे असं आहे. आता तुम्ही मगाशी म्हणाला का नाही ग्रामीण आणि शहरी भागातला, तर जत ग्रामीण आहे आणि आपण म्हणतो काय की जिथं पाणी पण नाही आहे त्या जत शहरामध्ये एक मुलगी आहे श्रेया हिप्परगी म्हणून, जी इंटरनॅशनल लेवलला खेळायला जात
1: मस्त.
0: हा, म्हणजे त्यात तिला सुवर्ण पदक आहे, सगळी पदकं मिळालेली आहेत. पण तिचं जे उत्पन्न आहे त्याप्रमाणे त्याचे बुद्धिबळाचे खर्च जास्त आहेत. पण ती निरनिराळ्या म्हणजे आहेत का नाही, मी म्हणतो आता जनरली विमान सोपं झालंय पण विमानाचे जे भाडं आहे ते आपल्याला जास्त आहे. पण ती मुलगी एकटी जाऊन पुष्कळ, म्हणजे आज 13-14 वर्षाची मुलगी आहे.
1: बरं.
0: तर ती निरनिराळ्या देशात खेळून आली, त्या ठिकाणी तिनं बक्षिसं मिळवलेत, मेडल मिळवलेत, देशासाठी खेळत असते. म्हणजे जत हे ग्रामीण आहे, सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ते करत असते चांगल्या प्रकारे.
1: हे बुद्धिबळामध्ये 50 चालींचा जो नियम आहे ना तो काय आहे?
0: पूर्वी होता की 50 चालीमध्ये समजा तुमच्याकडं

0: एकच किंग राहिलाय आणि बाकीच्या प्रतिस्पर्ध्याकडे पीसेस आहेत, त्यात न मारता 50व्या चाललीपर्यंत खेळल्यानंतर ड्रॉ होऊ शकते वगैरे. पण आता असं काही नाही, आता वेळेचं लिमिट कमी आलंय, त्या वेळेच्या लिमिटमध्ये 50 मूव्ह होतील असं काही नाही, त्याच्यापेक्षा जास्तही होत. त्यात पीस कॅप्चर केला नाही पाहिजे, तो न कॅप्चर करता मूव्ह मोजायला पाहिजे. आता कसं झालंय, पूर्वी त्या लिहायला लागायच्या, आता घड्याळात दिसतात त्या किती मूव्ह खेळलेले तुम्ही दोघे मिळून. त्याप्रमाणे 50 मूव्ह झाल्यानंतर तो क्लेम करतो ड्रॉचा, की एवढ्या झाली झालेल्या तर इथं ड्रॉ करायचं. पण ते आता दिसतं सगळं, म्हणजे पूर्वी तिथं पंच उभा राहिला पाहिजे, त्यांना रायटिंग केलं पाहिजे असं होतं, आता दिसतात.
1: बरं,
0: म्हणजे किती मूव्ह झालेले आहेत ह्या दिसतात, त्यामुळे काही प्रश्न. आणि आज जो बुद्धिबळ खेळाडू खेळतो, 15-20 मूव्ह तोंडपाठ म्हणजे झालेले असतात, आपण काय खेळलेलं आहे काय नाही आहे. त्यामुळे आता कसं आहे की तो 50 हे 10 मिनिटाच्या गेम मध्ये 50 व्हायला पाहिजे, आणि तिथनं पुढे होत. म्हणजे कॅप्चर झालेला नाही आहे पीस वगैरे त्यावेळेला, ठीक आहे कॅप्चर झाला असला तर 50 मूव्ह व्हायला पाहिजे. पण आता इतका स्पीड आहे लोकांच्याकडे की 3 मिनिटाच्या गेम मध्ये पण 50 मूव्ह करतात मुलं, कारण त्यामध्ये 5 सेकंद इन्क्रीमेंट वगैरे असतं. त्यामुळं निरनिराळ्या गेम मध्ये म्हणजे तुमचे किती मूव्ह होतील हे सांगता येत नाही आत्ताच्या मुलांच्या ग्रास्पिंग पॉवर आणि खेळण्याच्या ह्याच्यावर, त्यामुळे तो खेळत राहतो असंही.
1: बर बर बर.

श्रोते हो, बुद्धिबळ या खेळाचं वेगळेपण, त्याच्या स्पर्धांचं स्वरूप, बुद्धिबळ या खेळाच्या सरावानं जीवनात कशी सहजता येते याविषयी आपण ऐकत होतो. नूतन बुद्धिबळ मंडळाचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळ खेळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडे पंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकत होता. या खेळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

क्रीडांगणा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत, भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीचं गीत वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्वरात आपण ऐकलं.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरे करते. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा तिसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोते हो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11

0: यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं शरद गावंडे यांचं गीत आपण ऐकलं, स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
1: झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी एक.
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
4: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
5: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
6: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

0: मंगेश पाडगावकर यांची रचना स्वप्नजा लेले यांच्या आवाजात आपण ऐकलीत. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
0: श्रोतेहो, आता मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला निवडुंग चित्रपटातलं गीत, रचना ग्रेस यांची. हे गीत गायले आणि संगीतबद्ध केले हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

श्रोते, हो उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय। जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत। उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं। आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा। उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा। पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा। चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा। पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा। डोक्यावरती टोपी घाला। घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा। उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका। गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका। गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा। सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या। भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा। असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

0: लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात सर्जा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना नाधो महानोर यांची होती आणि संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया सामुदायिक गायन पाठ.
1: नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला एक उडिया गाणं शिकवणार आहे जे लिहिलं आहे पल्लीकवी नंदकिशोर बर्ड यांनी. तर मुलांनो, आता आपण आधी हे गाणं लिहून घेऊया. गाणं नीट लिहून घ्या हं, आणि लिहिताना शब्दांच्या उच्चाराकडे नीट लक्ष ठेवा. तर आधी आता आपण ध्रुवपद लिहून घेऊया. चला.
2: दाणिया खोरा पोडीची,
3: दाणिया खोरा पोडीची,
2: बेळो जाऊची बुडी,
3: बेळो जाऊची बुडी,
2: की सुंदर पारा जोडीये,
3: की सुंदर पारा जोडीये,
2: जाऊ छंती उडी,
3: जाऊ छंती उडी.
1: हा, हे झालं ध्रुवपद. आता कडवी लिहून घेऊया. पहिलं कडवं असं.
2: आसो आसो पारा जोडीक,
3: आसो आसो पारा जोडीक,
2: मोर पिंडारे बस,
3: मोर पिंडारे बस,
2: खाइबाकु देवी तुम्हंकु,
1: खाइबाकु
2: देवी तुम्हंकु, पद्म पोखरी पाणी,
3: पद्म पोखरी पाणी,
2: सोइबाकु देवी खटुली,
3: सोइबाकु देवी खटुली,
2: माळी घरु मु आणि,
3: माळी घरु मु आणि.
1: आणि आता तिसरं कडवं.
2: माळी घर खटुली रे जे,
3: माळी घर खटुली रे जे,
2: बाऊंसर पातिया,
3: बाऊंसर पातिया,
2: मा झुअंकर गोडरे,
3: मा झुअंकर गोडरे,
2: रतनर झुंटिया,
3: रतनर झुंटिया.
1: हा, आणि चला आता चौथं आणि शेवटचं कडवं.
2: सारी पचारीला सुवारे,
3: सारी पचारीला सुवारे,
2: क्यों दांडरे जीबा,
3: क्यों दांडरे जीबा,
2: सुआ बोले सारी चालोगो,
3: सुआ बोले सारी चालोगो,
2: बड़ दांडरे जीबा,
3: बड़ दांडरे जीबा.
1: मुलांनो, गाणं तर आपण लिहून घेतलं, आता आपण गाण्याची चाल शिकूया. बरं का मुलांनो, गाण्याची चाल दादरा या तालात बांधलेली आहे. मुलांनो, दादरा म्हणजे सहा मात्रांचा ताल आहे हं. आता मी गाणं म्हणतो, ऐका.

परत हे झालं ध्रुवपद पहिलं कडवं असं

आता ध्रुवपद म्हणायचं, परत लय दाखवणारं ते सुरुवातीचं वाद्य वाजेल, हं ते झालं की ध्रुवपद म्हणायचं,

0: अरे वा मुलांनो, तुम्ही गाणं तर चटकन आत्मसात केलं ना। हेच गाणं आता तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही अवश्य शिकवा आणि या गाण्याचा आनंद घ्या। पुन्हा भेटूया, नमस्कार।
1: सामुदायिक गायन पाठ यामध्ये उडिया गीत आपण ऐकलं। सकाळचे 10:31 झालेत। ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम।

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रसिक हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. चित्रपटातील वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद आपण आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून नेहमीच घेत असता. हिंदी चित्रपटांच्या या प्रदीर्घ प्रवासात आपला एक वेगळाच ठसा ज्यांनी उमटवलाय अशा काही जोड्यांच्या विषयी आजच्या कार्यक्रमात मी बोलणार आहे. एकापेक्षा एक असे सुपरहिट चित्रपट देणारी निर्मिती संस्था म्हणजे आर के फिल्म्स. हिरो आणि हिरोईन म्हणून एक सुप्रसिद्ध जोडी याच काळात उदयाला आली, ती म्हणजे राज कपूर आणि नरगिस. या जोडीनं अनेक यशस्वी चित्रपट आपल्याला दिले. 1949 साली बरसात या चित्रपटातून आपण त्यांचा लाजवाब अभिनय पाहिला. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संगीतकार शंकर जयकिशन या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. सुंदर अशा गीतांचा नजराणा त्यांनी आपल्याला दिला. बरसात चित्रपटाचं दिग्दर्शन राज कपूर यांचं होतं. गोल्डन जोडी असं ज्या जोडीला संबोधलं जातं, बरसात चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: श्रोतेहो 1953 साली प्रदर्शित झालेला आह हा चित्रपट, राज नावाचे दिग्दर्शित या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते राज कपूर आणि नरगिस. आरके फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. शंकर जयकिशन यांचं सुमधुर असं संगीत, हसरत जयपुरी यांचं गीत, आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात. राज कपूर आणि नरगिस यांनी 8 वर्षांच्या कालावधीत 16 चित्रपटांच्या मध्ये एकत्र भूमिका केल्या, त्या अतिशय गाजल्या. ऐकूया आह चित्रपटातलं हे गाणं.

0: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. यानिमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा तिसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: '1962 साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. गुरुदत्त, मीना कुमारी आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये होत्या. अभिनेता शशी कपूर यांना मीटिंगला पोहोचायला उशीर झाला, त्यामुळे भूतनाथ या भूमिकेसाठी बंगाली अभिनेता विश्वजीत यांची निवड करण्याचं ठरलं, पण काही कारणांनी ते देखील होऊ शकलं नाही आणि गुरुदत्त यांनी तो रोल केला. वहिदा रेहमान यांची या चित्रपटातील छोटी बहू या रोलसाठी निवड झाली होती, पण व्ही के कृष्णमूर्ती यांनी तो रोल त्यासाठी ती खूप छोटी दिसते म्हणून मीना कुमारी यांना तो रोल दिला. अब्रार आल्वी यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेलं होतं, तसंच मीना कुमारी यांना अभिनयासाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शकील बदायू यांच्या गीतांना हेमंत कुमार यांचं संगीत, गीता दत्त यांच्या आवाजात.

0: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
1: '1957 गुरुदत्त यांचा प्यासा हा चित्रपट प्रदर्शित झाला। विजय नावाच्या एका कवीची भूमिका गुरुदत्त यांनी यामध्ये साकारली। गुलाबाची भूमिका वहिदा रहमान यांची। हा चित्रपट वहिदा रहमान यांचा पहिला मुख्य भूमिका असणारा चित्रपट होता। चित्रपटाचं मूळ नाव प्यास असं होतं, पण गुरुदत्त यांनी ते बदललं आणि प्यासा असं ठेवलं। गुरुदत्त आणि वहिदा रहमान यांच्या भोवती फिरणारं असं या चित्रपटाचं कथानक। ऐकूया चित्रपटातलं गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत। साहिर यांच्या गीताला SD बर्मन यांचं संगीत आहे।

गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला या जोडीचा एक गाजलेला चित्रपट म्हणजे नयादावर. एका टांगेवाल्याच्या जीवनावर बेतलेलं या चित्रपटाचं कथानक. मधुबाला या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची निवड सुरुवातीला या चित्रपटासाठी झाली होती. शूटिंग सुरू झालं पण काही कारणामुळं 15 दिवसाच्या कालावधीनंतर मधुबालाऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री वैजयंतीमाला मुख्य भूमिकेसाठी आल्या आणि हा चित्रपट पुढे पूर्ण झाला. बी आर चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट आणि यातून आपल्याला एक सुपरहिट जोडी मिळाली, ती म्हणजे दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला. 1957 साली बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला तो नयादौर. ओपी नय्यर यांचं कर्णमधुर संगीत, साहिर यांचे शब्द, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

1961 साली गंगा जमुना हा चित्रपट प्रदर्शित झाला. नितीन बोस दिग्दर्शित या चित्रपटात गंगा ही भूमिका दिलीप कुमार यांनी साकारली आणि वैजयंतीमाला यांनी धन्नो ही भूमिका. चित्रपटासाठी गीतलेखन शकील बदायूनी यांचं होतं आणि संगीत नौशाद यांचं. दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला या जोडीला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कारानं त्यावर्षी गौरवण्यात आलं. सुमधुर अशा गीतांनी नटलेल्या या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतानं आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवल्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं, जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

0: आकाशवाणीच्या नवदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश श्रोते हो आज प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचा भाग तिसरा.
1: शब्द सुरांचे चांदणे.
0: मराठी भावसंगीतात स्वतःचं वेगळेपण ज्यांनी निर्माण केलं ते म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे. 1945 काळामध्ये सुरुवातीला बडोदा आकाशवाणीवर संगीतकार म्हणून खळेकाका काम करायचे. आकाशवाणीत असताना त्यांनी अनेक गीतांना चाली लावल्या ज्यामध्ये मराठीसह हिंदी आणि गुजराती गीतांचा समावेश आहे. खळेकाकांच्या अनेक गीतांना आकाशवाणीनं घराघरात पोचवलं. यानंतर जी रचना आपण ऐकणार आहात खळेकाका स्वतः त्या रचनेबद्दल सांगताना म्हणाले होते, या गीताचे गीतकार राजा बढे त्यावेळी मुंबई आकाशवाणीत काम करत होते. श्रीनिवास खळे यांना बढे यांनी आकाशवाणीत तातडीनं बोलवलं. राजा बढे अतिशय अस्वस्थ होते. दुपारपासून आकाशवाणीत बसून राहिलेल्या खळेकाकांनी संध्याकाळ झाल्यावर बढेंना विचारलं, अहो मला तुम्ही का बोलवले, तुम्ही माझ्याशी बोलत पण नाही आहे, अस्वस्थ दिसताय. त्यावर बढे म्हणाले, आज संध्याकाळी एक कार्यक्रम आहे, मोरारजी देसाई येणार आहेत आणि शंकरराव कुलकर्णींना मी एक गाणं दिलंय चाल लावायला, त्या कार्यक्रमात ते सादर होणार आहे पण त्यांचा अजून पत्ता नाही आहे. अहो ते गाणं व्हायला हवं कारण ते प्रत्यक्ष प्रसारित व्हायचंय, आता हे गाणं तुम्ही करा. खळेकाका म्हणाले, अहो दुपारपासून मी इथं बसलोय, त्याचवेळी दिला असतं तर एव्हानं चाल बांधून झाली असती. नाही यापुढं चाल होणार कशी, ती बसवून कधी घेणार, नाही पण गाणार कोण आहे? बढे म्हणाले, कुमुदिनी पेडणेकर आले आहेत त्या गातील. असे कहो त्यानंतरच्या 20 खळेकाकांनी या गाण्याला चाल लावली आहे आणि ती लावता लावताच कुमुदिनी पेडणेकर यांना शिकवली आणि तितक्याच तातडीनं कुमुदिनी पेडणेकर यांनी ते

गीत आत्मसात केलं. वेळ कमी असल्यामुळं जास्त वाद्य वापरणं शक्य नव्हतं, त्यामुळं बासरी, हार्मोनियम, तबला अशी मोजकीच वाद्य कार्यक्रमस्थळी मागवली गेली आणि तो कार्यक्रम संपन्न झाला. तेच गीत अर्थात नंतरच्या काळात सुप्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांनी अजरामर केलेली ही लावणी आहे, ती आता आपण ऐकूया यशस्वी जोशीकडून.

ऑल इंडिया रेडिओचा जन्म झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 1939 बाह्य प्रसारण सेवेला सुरुवात झाली. भारताचा आवाज जगभरात पोहोचवणं हा याचा उद्देश होता. शॉर्टवेव्हच्या माध्यमातून सीमापार प्रसारण सुरू करण्यात आलं. आज आकाशवाणी FM माध्यमातून आणि समाज माध्यमातून आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये पोहोचली आहे. ही प्रगती करताना स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आकाशवाणीनं जपलंय. मंडळी, एक काळ असा होता की क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन फक्त आकाशवाणीवरून केलं जायचं. सुरेश सरय्या हे नाव अनेकांना माहीत असेल, तसंच मराठीतून धावतं वर्णन ऐकायचं ते बाळ पंडित यांच्याकडून. सामना प्रत्यक्ष पाहता येत नसला तरी आवाजाच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्टेडियमवर नेमकं काय चाललंय याचं प्रत्यक्ष वर्णन अतिशय उत्तम भाषेत करण्याची त्यावेळच्या समालोचकांची हातोटी होती. मंडळी, आकाशवाणीनं लोकसंगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लोककलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले. युवा कलाकारांसाठी कार्यक्रम, शेतीविषयक कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम हे आकाशवाणीचं आणखीन एक वैशिष्ट्य. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी सातत्यानं संगीत सभांचं आयोजन करणं, यामध्ये संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम नॅशनल प्रोग्रॅम ऑफ म्युझिक 20 जुलै 1952 करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसापर्यंत पोहोचवणं हा याचा मुख्य उद्देश. हिंदुस्थानी आणि कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा या कार्यक्रमाद्वारे प्रसार केला जातो. याबरोबरच नाट्यसंगीत, वाद्यसंगीत, सुगम संगीत अशा सांगीतिक मैफिलींचं आयोजनही आकाशवाणी नेहमी करत असते. आणि याचाच एक भाग आपण जो आज कार्यक्रम ऐकत आहात, चांदणे शब्द सुरांचे. या कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा आपण डॉक्टर गोरख मंद्रुपकर यांची रचना ऐकणार आहोत. ही रचना ओंकार कुष्टे गातोय आणि याचं संगीत प्रशांत भाटे यांचं आहे.

मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीचा इतिहास आपण जाणून घेतोय. यामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली होती, ती 1955 साली 1 एप्रिल 1955 गीत रामायण पहिल्यांदा प्रसारित झालं, ते आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 56 भागांमध्ये प्रसारित झालेलं हे महाकाव्य साकारण्यासाठी अनेक दिग्गज कलाकारांचा हातभार लागलेला होता. पुणे आकाशवाणीचे त्यावेळचे अधिकारी श्रीयुत सीताकांत लाड यांच्या पुढाकारानं हे शक्य झालं. सीताकांत लाड यांना समाज प्रबोधन करणारा मनोरंजनाचा कार्यक्रम हवा होता आणि ही संकल्पना त्यांनी आपले जवळचे मित्र ग. दि. माडगुळकर यांना बोलून दाखवली आणि 1955 मूर्त स्वरूपात आलं गीत रामायण. रामायणाची कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. गीतरामायणात ही जी काव्यरचना केली आहे त्यातही अनेक काव्यात कथा पुढे नेण्यासाठी गदिमांनी रचना केल्या. शब्दप्रभू म्हणून गदिमांना आपण ओळखतो. गीतरामायण साकारताना अनेक गोष्टी घडल्या, त्याचे अनेक किस्से देखील सांगितले जातात. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांना गीतरामायणाविषयी विचारलं असता ते म्हणाले होते, गीतरामायण मी केलेलं नाही, ते झालेलं आहे आणि रामानं ते माझ्याकडून करून घेतलंय. इतका प्रामाणिक भाव त्यांचा होता. गीतरामायणाच्या लेखनानंतर आणि लोकप्रियतेनंतर गदिमांना प्रतिक्रिया विचारली त्यावेळी त्यांनी आपल्या भावना काव्यातून व्यक्त केल्या. गदिमा म्हणतात, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, बीजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी. छंद जाणतेपणीचा, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची ढुंडिली, कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली. देववाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी. झंकारल्या कंठविणा, झंकारल्या कंठविणा आले चांदणे.

म्हणतात चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता, मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड, मी तो भारलेले झाड। भारतीय संगीताच्या इतिहासात गदिमा बाबूजी या दोन महान कलावंतांनी आपल्याला रामायणासारखं महाकाव्य गीतांच्या स्वरूपात दिलं हे खूप मोठं कार्य आहे। याच गीतरामायणातली ही रचना श्रीरंगाकडून ऐकूया।

0: आकाशवाणीच्या नवोदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्दसुरांचे या कार्यक्रमाची संपादित आवृत्ती आत्ताच आपण ऐकलीत. आज भाग तिसरा प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:15 आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ, आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बरं,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बरं, ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्स मध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत.

0: हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
1: बर,
0: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते, म्हणजे शोल्डर पेन का होत आहे.
1: ओके,
0: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं, कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असा, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. मग हे केमिकल्स कुठे जातील, ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डर मध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत, आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कशी विचार करतायत, किती कॅरी करतायत, आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेत आहेत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लड मध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डर मध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्टक झालं, आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा,
0: हो.
1: आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे.
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात.
0: हो, अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात.
0: हो, अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे, है ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे. बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके. तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचा ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता.
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय.
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही, पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणलं. अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले.
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे त्या डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं.
0: बरोबर.
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होत आहे.
1: गुड.
0: म्हणजे शॉर्ट मध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर.
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटतं.

0: घेतलं एवढं एकच कळतं किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही.
0: त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं की नाही सांगेल तरी की अगं मला इथं लागलं किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नाव द्यायला शिका की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची.
1: बरोबर
0: ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो, तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नाव द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही, म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय तर ते हिल कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हिल कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले थॉट रिप्लेसमेंट, ओके ते तुम्ही करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून ना तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेस ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास की व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस
1: वा
0: सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि इतकी सोपी आहे.
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे
0: हो,
1: पण यातनं शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलीस्ट 1/2 तास द्यावा लागतो. 1/2 तास मला जिमला जायचं किंवा 1/2 तास मला वॉकला जायचंय. मेबी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंग मध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगितलं होतं, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय माइग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: क्या बात आहे रुपाली, ते खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रत्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय, तर ह्या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई बायको सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात, तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो

0: वर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी आहेत,
1: म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच, दिस इज दी राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात, जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला, जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाई मोड मध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाही किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होते तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियड मध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय, की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्हाला सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: हा, मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन. मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर या तीनही गोष्टी परत कोणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय, की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपल्या ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला ना, लॉजिक इलॉजिकल, राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतात ते तो खरं मानतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या, की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गुरुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू, ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल.
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट. छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी

0: किती वेळ लागतो?
1: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके, सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाढ झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात, पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
0: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
1: हा
0: की ते कुठेतरी वर्क करतं.
1: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये. ह्या गोष्टी म्हणून लिहिणं गरजेचं आहे आणि लिहिल्यानंतर परत वाचा, मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता. त्यासाठी तुम्ही 5-5-5 ही टेक्निक युज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे, माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
0: बर,
1: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हॅन्डल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव्ह होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा, कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
0: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचली आहे आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ते आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
1: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 ते 17 वयोगट मी एका सेक्शन मध्ये घेते आणि 17 ते अगदी 80-90 एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:30 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्या मेडिटेशन मध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.

0: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
1: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना? सी, आपलं माइंड आणि शरीर भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. हे दोन्ही तळहात लाईन वर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा, मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तुम्ही लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक छोटं होतं ते परत एकसारखी झाली. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडस पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा टॉपिक आहे, पण मग तिथे वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होतो, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
0: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
1: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
0: छान,
1: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
0: खूप छान रुपाली, ते इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद. पुणे आकाशवाणीच्या वतीने
1: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजला चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघडदार पटकन,
3: जरा वेळ दम नाही ग तुला.

0: आणि काय ग, हात कशाने एवढे गार झाले तुझे?
1: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन दोन ग्लास आण.
0: आता हे काय नवीन?
1: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
0: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेच आणलायस की तू?
1: आधी हे दोन दोन क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
0: बर.
1: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
0: बर.
1: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
0: वा, मस्त आहे ग. पण तू काय करशील ना, याचा नेम नाही बघ. म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
1: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
0: हे काय मस्त लागतंय ग.
1: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
0: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे.
1: मी पण आता करीन.
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला. पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
1: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
0: अग त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
1: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
0: वा,
1: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
1: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
0: वा,
1: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
0: वा वा वा वा वा.
1: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
0: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
1: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू. एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच. शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
0: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माळ आली असेल चालायला.
1: खरंच खरं.
0: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोहोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
1: हो,
0: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
1: आहा हा, काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
0: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
1: हो ग,
0: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
1: अगदी.
0: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
1: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध

0: वाद्य वाजवणारे सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय?
1: वा,
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं, आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अग, आज जागतिक बेडूक उडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अग काहीतरीच नाही, खरंच आज बेडूक उडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात. थोडी गंमतही वाटली बर का. बेडूक उडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूक उड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो, तर किती बेडूक उड्या मारल्यात ग. पण हेच बेडूक उडी मारण आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जात बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूक उडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूक उड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूक उडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गो, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूक उडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणव होऊन काहीतरी उमटा चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय ना ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोट्या आठवत आहेत का ग?
0: हो तर, आठवत आहे ना. अग, सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा होडकरपणा देखील आम्ही केलाय. म्हणतो त्यावेळी
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धुम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल हे नाव.
0: डबा ऐस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: हवीशी बाल गीत किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला.
1: ग
0: काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा मेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: तुला आठवतच असेल. डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
2: आयुष्यावर बोलू काही.
0: सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो
0: सोपे शब्द सुटे सुटे शब्द लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: कविता कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी

0: पर्यंत व्रत वैकल्य सुरूच की. सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून. हो पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हंटलं. 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावांनी हा महिना ओळखला जातो.
1: हो यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
0: पण काय ग नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
1: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो, म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना. आपले हे सगळे ऋतू, सण, समारंभ हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
0: खरंय खरंय.
1: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
0: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
1: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
0: अरे वा, चालेल ना.
1: चल.

0: प्राची, बराच वेळ झाला गो आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर. चला, फार मज्जा आली ग आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरं तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा करायच्या.
2: आम्ही एवढी नजर टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं. काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
4: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
5: विदुषी डॉक्टर एम राजम यांच्या व्हायलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायलिन संगत अभिषेक सिंह.
4: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
5: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
4: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण.

0: रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: दर्शवते हो एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं. उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम. तमिलनाडु में सी जोसेफ विजय के नेतृत्व वाली तमिलगा वित्री कड़गम सरकार ने विधानसभा में विश्वास मत हासिल कर लिया है. 144 विधायकों ने सरकार के पक्ष में मतदान किया जब

आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया चांदणी शिंपी तजा या सिनेमातला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मुगे यांचं गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

चांदणे शिंपित जा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. अनुराधा पोडबाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोगी यांनी. आणि आता अनुराधा पोडबाल यांनी गायलेलं हे गीत आहे सतीची पुण्याई या सिनेमातलं शांता शेळके यांचं, संगीतकार प्रभाकर जोगी.

सतीचं वाण या चित्रपट सतीची पुण्याई या चित्रपटातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. आणि आता नणंद भाऊजाई या सिनेमासाठी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांना.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं कवी सौमित्र यांचं समांतरी या सिनेमातलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:30 वाजतोय. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 मिनिटांनी नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई.

श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली। सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल। परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं। पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं। त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे। विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत। प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे। इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगिओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत। उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे। ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत। पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। काँग्रेसचे मल्लेश्वरराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली। पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे। शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते। तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे। जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला। ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले। तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला। अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला। भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते। यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली। यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले। मृतांना

मधले तीन भावी हे जत तालुक्यातले तर तीन जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील त्यामुळे पूर जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करवती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर

आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती.

अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला आणि आता पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: ही गोष्ट फक्त मुंबईतच घडू शकते जिथे तुम्ही आयुष्यभर लोकलमधून उभ्यानं प्रवास करता. मग एक दिवस कुणीतरी अंकल आप बैठिये ना म्हण तुम्हाला बसायला जागा देत आणि तुम्हाला जाणीव होते आपलं वय झाल्याची. जिथे डबेवाले लगबगीनं अगदी अचूक पत्त्यावर डबे पोचवत असतात तिथे पण अगदी क्वचितच डबा चुकीच्या पत्त्यावर पोचतो आणि सुरू होते एक प्रेम कहाणी. इला रोज

0: एखादा समसमीत पदार्थ नवऱ्याच्या डब्यात पाठवते या आशेनं की त्याच्या हृदयापर्यंतचा रस्ता पोटामार्गे जाईल. एक दिवस पहिल्यांदा चाटून पुसून लख केलेला डबा परत येतो. इला खुश, पण रात्री नवरा घरी येतो तो नेहमीच्या नीरसपणेच. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार. इलाच्या लक्षात येतं डबा भलत्याच पत्त्यावर पोचतोय. जिथं पोचतोय तो आहे एका सरकारी ऑफिसमधला एकलकोंडा तुसडा महिन्याभरानं निवृत्त होणारा फर्नांडिस. तोही इतकं चविष्ट जेवण खानावळीतून आल्याचं आश्चर्य करतोय. संध्याकाळी खानावळीत जाऊन असंच पुढेही पाठवत जा म्हणून सांगतो. खानावळवाला चकित होतो की या माणसाची कळी खुल्ली कशी काय. तो ठरवतो की आता रोज तीच आलू गोभीची भाजी पाठवायची. इला अखेर डब्यात एक चिठ्ठी पाठवते. माझ्या नवऱ्याला पाठवलेला डबा चुकून तुमच्याकडे येतोय. फर्नांडिसला डबा बदलल्याचं लक्षात येतं, पण तो चिठ्ठीचं उत्तर जेवणाची तारीफ करून देतो आणि मग एक सिलसिलाच सुरू होतो डब्यातल्या पत्रांचा. इला नवऱ्याची मंधाणी करत राहते, तो लक्ष देत नाही. डब्यातल्या पत्रांच्या रूपानं इलाला हळूहळू आपल्या मनातली व्यथा व्यक्त करण्याचा मार्ग लाभतो. अकाली गेलेल्या पत्नीच्या मागे एकाकी झालेल्या फर्नांडिसच्या आयुष्यालाही कोवळी पालवी फुटते. कुणाशी तरी संवाद करता करता, कुणाच्या तरी व्यथेवर फुंकर घालता घालता त्याच्या मनाचा झालेला बर्फ वितळू लागतो. तो इलाला वडीलधारा सल्लाही देतो. दागिने उतरवून ठेवून मुलीसह गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या कुणा गृहिणीच्या बातमीनं व्यथित होतो. त्याच्या जागी येऊ घातलेल्या हसतमुख अस्लम शेखशी कोरडेपणाच्या वागणुकीची जागा मार्दव घेऊ लागते. एव्हाना इलाच्या लक्षात येतं नवऱ्याचं प्रेमप्रकरण सुरू आहे. पत्रसंवादातूनच इलाचं मन मोकळं होत राहतं आणि एक दिवस तीच त्याला लिहिते, आपण भेटलं पाहिजे. वेळ जागा ठरते. रेस्टॉरंटमध्ये इला त्याची वाट पाहत राहते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये डबा रिकामा येतो. फर्नांडिस रिकाम्या डब्यात पत्र पाठवतो. तू आली होतीस, मीही आलो होतो, पण त्याच दिवशी मला जाणीव झाली होती माझं वय झाल्याची. मी तुला भेटू शकलो नाही. इला डबेवाल्याकडून ऑफिसचा पत्ता मिळवून ऑफिसमध्ये येऊन धडकते. तिथे फर्नांडिसच्या खुर्चीवर अस्लम बसलाय. तो सांगतो, ते तर नोकरी सोडून नाशिकला गेले. नाशिकच्या गाडीत बसलेले फर्नांडिस. इलानं रात्रीच सगळे दागिने उतरवून ठेवलेत. मुंबईचे डबेवाले हा यातला महत्वाचा दुवा. दुपारी रिकामे डबे घरोघरी परत पोचवण्यासाठी लोकलच्या डब्यात बसलेले डबेवाले नेहमीप्रमाणेच भजनात दंग आहेत आणि त्यांच्यामध्ये बसले आहेत फर्नांडिस. दिग्दर्शक रितेश बात्रा इथंच थांबतो. दोघं भेटणार का? उत्तर प्रेक्षकांनी शोधायचंय. या हटके प्रेमकहाणीचं सौंदर्य खुललंय ते त्यातल्या मुग्धतेमुळे. दिग्दर्शकीय सूचकतेनं आणि संयमानं चित्रपटाला त्याचं हे वेगळं व्यक्तिमत्व बहाल केलंय जणू.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत लंच बॉक्स या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोळंबी संवर्धनासाठी तळ्यात दिलेल्या खतमात्रेमुळे तयार झालेले नैसर्गिक खाद्य खाऊन कोळंबी बीज पहिले 2 ते 3 आठवडे राहू शकते आणि त्यानंतर त्यांची वाढही होते. त्यानंतर मात्र या नैसर्गिक खाद्याला कृत्रिम खाद्याची जोड द्यावी लागते. नैसर्गिक खाद्य अपुरे पडू नये म्हणून नंतर कृत्रिम खाद्य द्यावे लागते. आवश्यकतेनुसार या पूरक खाद्याचे प्रमाण ठरवावे लागते. हे तलावातील एकूण कोळंबीच्या वजनाच्या 10 पासून 2% बदलत जाते. कोळंबीच्या जलद वाढीसाठी नैसर्गिक खाद्यासोबत पूरक खाद्याची आवश्यकता असते. जम्बो कोळंबी ही तळ्याच्या तळाला असते. तळाशी असलेले किडे, कृमी, कुजलेल्या वनस्पती तसेच प्राणी प्लवंग हे सर्व कोळंबींचे खाद्य आहे. पण याबरोबरच कोळंबीला पूरक खाद्य दिल्यास

0: तिची वाढ जलद होते. पूरक खाद्यामध्ये शेंगदाण्याची पेंड, भाताचा कोंडा, माशांची भुकटी यापासून बनवलेल्या शेवया खाद्य म्हणून देता येईल. पूरक अन्न हे प्रथिने आणि कॅल्शियम युक्त असावे. या व्यतिरिक्त खाटीक खाण्यातील शिल्लक पदार्थ तसेच टाकाऊ मांस इत्यादींचा पूरक अन्न म्हणून उपयोग करता येईल. हे अन्न किती प्रमाणात द्यावे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे, कारण अन्नाचा पुरवठा कमी प्रमाणात झाला तर कोळंबी उपाशी राहून तिची वाढ होणार नाही. या उलट जास्त प्रमाणात अन्न दिल्यास न खाल्लेले अन्न पाण्यात कुजून पाणी खराब होईल आणि खर्चिकही होईल. यासाठी पूरक खाद्याचे रोजचे प्रमाण हे कोळंबीच्या एकूण वजनाच्या 10% सुरुवातीला आणि शेवटी 2-3% इतके असावे. यासाठी महिन्यातून 2 वेळा फेक जाळ्याने कोळंबी पकडून एकंदर किती वजनाची कोळंबी तळ्यात आहे याचा अंदाज घेऊन त्यांना खाद्य द्यावे. याकरिता तळ्यातील एकूण बीजाच्या 60-70% नग जिवंत असल्याचे गृहीत धरून एक ताळेबंद मांडावा. खाद्याची मात्रा 2-3 वेळा विभागणी करून ठराविक कालावधीच्या अंतराने द्यावी. शक्यतो हे खाद्य प्लास्टिकच्या पसरट भांड्यामध्ये तळ्याच्या चोहो बाजूने बांधाकडील पाण्यात ठेवावे. यामुळे पाणीही खराब होणार नाही, तसेच खाद्याचा वापर योग्य प्रकारे होतो की नाही हे पाहता येईल. यानंतर पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते. यामध्ये तळ्यातील पाणी दर आठवड्याला 20-25% बदलता आले तर अतिउत्तम, कारण तळ्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास पाणी बदलणे गरजेचे असते. पाणी बदलल्यामुळे कोळंबीची वाढ जलद होते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण 5-6 mg/L, 7.5-7.5-8, पाण्याची पारदर्शकता 30-45 cm इतकी असावी. कोळंबीला योग्य आणि पुरेसे सकस प्रथिनेयुक्त खाद्य, तळ्याच्या पाण्याची चांगली गुणवत्ता आणि कोळंबीसाठी भरपूर निवारा या गोष्टीचे योग्य पालन केल्यास शेतकऱ्याला कोळंबीचे चांगले पीक मिळेल. 8-9 महिन्याच्या संवर्धन कालावधीत सुरुवातीला 0.5 ग्रॅम वजनाची कोळंबीची पिल्ले सरासरी 80-100 ग्रॅम होतात. फक्त कोळंबी संवर्धनातून प्रति हेक्टर 1200-1500 किलो पर्यंत कोळंबीचे उत्पन्न मिळू शकते. कोळंबी आणि मासे यांच्या मिश्र संवर्धनातून 2000-2500 किलो मासे आणि 500-600 किलो कोळंबी एवढे उत्पन्न मिळू शकते.
1: कोळंबी संवर्धनासाठी कृत्रिम खाद्य याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकली. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला.
2: श्रोतेहो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
3: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही
4: सूर्यगौरव संध्या.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणे बाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या

0: सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यामध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे, ही प्रोजन शोल्डरची लक्षणे असतात. प्रोजन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर प्रोजन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशन नंतर सांध्याची हालचाली पट्टालावून बंद केल्या जातात, त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीझिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. प्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतो, प्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरी सुद्धा आईस पॅक्स किंवा हिट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रुतीहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो, ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात. आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस ही देखील प्लांटार फेशियाटिसचीच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात, जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यांमध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिर तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत. सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. ऐकूयात ही लघुनाटिका. छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय. उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार. काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर.
1: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी.
0: बापरे, रामबाण उपाय?
1: होय.

0: अगं अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही, नवीन बिल नाही.
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
0: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरण कि यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी.
1: काय सांगते काय?
0: कोणतीच
1: हो का? पण अशी कोणती उपकरण आहेत ग घरगुती?
0: अगं पूजा इकडे ये ना.
1: काय ग?
0: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय. आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का.
1: काय सांगते काय? बर, वा वा, छानच. प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसत आहेत मला तर. ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग.
0: अरे
1: तुला सांगू का, मी ना तो सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे, घरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहिती आहे बस.
0: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा. आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठे नेऊ शकतो
1: असे आहेत.
0: बघ ना किती फायदेशीर उपकरण आहेत का नाही.
1: बाप रे, काय काय सांगितलंस तू.
0: हे सगळे उपकरण सौर ऊर्जेवर चालू शकतात.
1: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई. आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो. पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरण चार्ज करून वापरू शकतो. बाप खूपच दिलासादायक आहे नाही का. आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई.
0: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसे निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का.
1: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा. हे
0: खरंच,
1: ए निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे. पण नेहा, माझ्यासारख्या अनेक जण असतील ना ग कि ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये.
0: अगं कसे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का. ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते. असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत.
1: अगो बाई हो का, म्हणजे इतके सारे त्यांचे वापर आहेत तर.
0: अगदीच अगदीच. आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाईट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात.
1: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे. अगदी बरोबर ना.
0: अगदी अगदी बरोबर. चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
1: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया.
0: नक्कीच.
1: श्रोते हो, आत्ताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरण याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाश
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. तमिलनाडु में सी जोसेफ विजय के नेतृत्व वाली पीवीके सरकार ने विधानसभा में विश्वास मत हासिल किया. श्री एन रंगासामी ने रिकॉर्ड पांचवी बार पुदुचेरी के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली. पश्चिम एशिया संघर्ष से उत्पन्न वैश्विक ऊर्जा संकट के मद्देनजर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अपील के बाद केंद्र और राज्य सरकारों ने ईंधन बचत उपाय तेज किए. सीबीएसई ने अखिल भारतीय सीनियर सेकेंडरी कक्षा 12वीं के परीक्षा परिणाम घोषित किए. सरकार द्वारा आयात शुल्क को लगभग 15% किए जाने के बाद सोने और चांदी की कीमतों में 6% से अधिक की वृद्धि. मौसम विभाग ने कहा इस साल मॉनसून जल्दी आने की संभावना. और आईपीएल क्रिकेट में आज शाम रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु का मुकाबला कोलकाता नाइट राइडर्स से. अब समाचार विस्तार से. तमिलनाडु में मुख्यमंत्री जोसेफ विजय के नेतृत्व वाली नवगठित सरकार ने 144 विधायकों का बहुमत साबित कर

0: विजय कुमार संत यांनी सतारीवर वाजवलेला सुरुवातीला राग गौड सांग आणि आत्ता शेवटी आपण पिलू धून ऐकत होतात. त्यांना तबल्याची साथ विकास पुरंदरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो आकाशवाणी ऍट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवण्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध

परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळहम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळहम मधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता TVK कडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण

0: कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 meters अर्थात 558 kHz. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.
2: जैसा कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने, देवीदास लेन, बोरीवली पश्चिम, मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
3: तो सोनाली, हम लोग बात करने वाले हैं पश्मीना साड़ी के बारे में, है ना?
4: तो कश्मीर चले.
3: बिल्कुल चलते हैं. तो कश्मीरी साड़ियां, जिन्हें पश्मीना साड़ियां भी कहा जाता है, कश्मीरी ऊनी कपड़े की एक उत्कृष्ट किस्म है जो 4 अलग अलग प्रकार की पहाड़ी पशुओं से प्राप्त ऊन से बनाई जाती है. पेशमनी शब्द फारसी शब्द पश्मी नेह से लिया गया है, जिसका फारसी में अर्थ ऊन होता है.

0: उतरायचे की आमची बाजू कोणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काय नेता नाही, माझं भाषण देईन कोण ऐकेल, किंवा मी माझ्या अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून याच्यावर सिनेमा बनवेल, तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळ्यात जास्त चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे, तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू, एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा. बाकी दिग्दर्शनाचं बघाल तर मला अतुल पेठे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण, आणि त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिंडोक नसावं, सॉरी हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील, पण त्याच्यात काहीतरी ट्रूथ पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे, त्यांनी समोरच्याच्या आत्म्याशी आपल्या कलाकृतीने संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे, ह्याच वेळी त्याचं डिरेक्शन झालं. असं काय फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारवून टाकायचं नाही, मुळात माझी जी गोष्ट आहे, माझी जी परिस्थिती आहे, तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणार किंवा भारावून टाकणार आहे, त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगे, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे, तर एक कुठेतरी जाणीव होती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झालं होतं, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय, पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफ मधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकाने तेच दिलंय, म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो, डावरे आजी म्हणून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत, म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे 4 प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 पुढे आहे, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राईझिंगली भेटायला यायच्या. त्या आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आले होते, आणि काही हेतू नाहीये त्यांना, काय असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात, इवन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इव्हन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा रत्नागिरीचा प्रयोग होता, आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक ह्या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की रत्नागिरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात, आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी त्यांना होते आमच्याकडे. आणि काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला निघता तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं, तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती, आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला, जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आता पैशांची गरज आहे, आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जी आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी प्रत्येक जण ह्या विचारत होता की आपण काहीतरी कमाल करतोय, म्हणजे ठीक आहे ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुवमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा आम्ही तुमच्यासोबत आहोत. इव्हन मला असं वाटतं की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच, पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के, सो ह्या लोकांमुळे हे नाटक उभं आहे. आणि

0: मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटक हे तीन लोकांसाठी केली पाहिजे, ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं त्या आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
2: प्रमाणे खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावाना. म्हटलं का काय झालंय? ती रडायची थांबत नाही तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रवीण खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी. मिळाला आहे म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळ्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रू आउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच
0: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं म्हणजे तिची गंमत अशी आहे की ज्या वेळेला तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तर मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल जाऊन समजावं तिला. ज्यावेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती, मला समजत नव्हतं की यापूर्वीला मी कसं समजवायचंय आणि ती वेळेसारखी रडत होती. आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतंय सगळं असं नसतंय अशा पद्धतीने समजवत होतो आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोटं असतं पण मला नाही होते आता कंट्रोल मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
1: क्या बात आहे. आपण थोडस या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या त्याबद्दल काय सांगताल?
0: तुझ्या नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये पण परिस्थिती अशी तयार झाली होती कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐनवेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी दोन आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं तो म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो ज्ञानेश शिंगाडे आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे, तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलाय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टीप्रमाणे अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे त्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला, मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपथ्य, दिग्दर्शन, नैपथ्यासाठी आमचे शुभम दादा शुभम गाडे अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं इतकं सुंदर नेपथ्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं, मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे शुभम गाडे ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित, आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपथ्य करण्यात मजा येईल, मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं भोर मधली, काही बारामतीची ही. सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोरं आहेत पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे आणि मग त्यातून ती टीम आणि

0: काही टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, त्यांची जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
1: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाही, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग ह्या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचंय त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडस डोळसपणा आणि अगदी थोडीशी पारखी असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळे काय म्हणू आपण इतका ओघ वाढला आहे, सगळ्यांनाच नाटक करायचं आहे, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं आणि खरंच ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन माहित नाही ते करायचं असतं. मग सगळेच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीम मध्ये कधीच मिळणार नाही आणि ते शक्यही नाहीये. पण मग हीच आहे की दिग्दर्शक म्हणून काय तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मांगी त्याबद्दल काय सांगशील? खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक आहेत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेत. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला पुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणून किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू काय दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची जशी कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला आज नाटककार म्हणून हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत ते प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो, त्याला काहीतरी सात्विक हवा असतं म्हणूनच तो तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय म्हणू आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की ता सद्यस्थितीला तितकंच दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आणि त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या जरा महत्वाचा वाटतो.
1: तुला कुठल्या विषय हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातले स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हिमांगी मला तुझं स्वतःच ऍज अ व्यक्ती म्हणून भिरुड मध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करते. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काय स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉम्प्लेक्स पण मॅनेज करायचे आहेत, ह्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल. म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणत मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते हा टास्क दिला होता प्रणव.

0: मला मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: खरं तर कुठलीही अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडवतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खर तर करायचा सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये मजा येते. नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशा ती गोष्ट नाही. पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बोलणं झालं की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्ती. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचं खोटेपणे झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इव्हन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या माग महत्वाचा विषय हाच की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत किंवा कुठलं नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असाच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले पण मला बाकी कुठलं काय करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही. पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीने मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे नांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून. तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की एक दोन नाटके करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कोणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मगाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलांना.
0: तू काय सांगशील नांगी? खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तर फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणांनी नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुण्याकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केला. खूप मनापासून धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: युवावाणी कार्यक्रमात

संस्थेच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

स्टडी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. सायंकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: संजय चांबट आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गोंधळ गीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही

आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्ज या एएम वाहिनीवर 100.6 मेगाहर्ट्ज या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र। 6:20 होत आहेत। संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: भारत ऋतु विभागेन पूर्वानुमानितम्। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा द्वादशी कक्षायाः परीक्षा परिणामाः प्रसारिताः। छात्राः आधिकारिक वेबसाइट डिजिलॉकर इत्यत्र, उमंग ऐप इत्यत्र च स्वानुक्रमान् प्रविश्य परिणामं द्रष्टुं शक्नुवन्ति। अस्मिन् वर्षे केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा द्वादशी कक्षायाः फरवरी मासस्य 17 दिनांकतः अप्रैल मासस्य 10 दिनांक पर्यन्तं लक्ष्योपलक्ष्य छात्राणां कृते परीक्षा आयोजिता। अन्ते मुख्यवार्ताः पुनः एकवारम्। पश्चिम एशिया संघर्षेण उद्भूतस्य वैश्विक ऊर्जा संकट कालस्य मध्ये प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिना आवाहनस्यानन्तरं केन्द्र राज्ययोः ईंधन संरक्षणस्य उपायाः तीव्राः जाताः। केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन 14 खरीफेति ग्रैष्मिक सस्यानां न्यूनतम समर्थन मूल्यं स्वीकृतम्। तमिलनाडु राज्ये सी जोसफ विजयस्य नेतृत्वे टीवी के सर्वकारेण सहज बहुमतेन सक्षी परीक्षणं विजितम् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 241.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र। 6:30 आणि 18 सेकंद झालेत। प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपाळे। तर श्रोते हो, 6:30 झालीत। ऐकणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा काही क्षणातच।
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।

तर श्रोते हो ऐकणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उन्हाळ्यामध्ये दुधा जनावरांचं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर डी पतंगे यांची मुलाखत प्रसारित होईल. 8:15 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीने शनिवार दिनांक 9 मे रोजी ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम सांगली इथं आयोजित करण्यात आलेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश भाग 3 आपण ऐकणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजकुमार आठवले यांचं शास्त्रीय गायन राग खंबावती आपण ऐकू शकाल. 14 मे 2026 उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50 मंगलध्वनीनं. 6:05 गिरवणवाणी कार्यक्रमात दत्तात्रय अष्टकम मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात प्रभात वंदन प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 6:10 कृषी वार्ता कार्यक्रमात फुलांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी संकलित माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा श्रोते हो या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:05 केलं जाईल. यामध्ये खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी सांगितलेली माहिती. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात सूर्याची देणगी लेखन आणि निवेदन धनंजय मुदगलकर यांचं. 6:55

आणि संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेष सांगितली जाईल. 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाणे या कार्यक्रमात एका गाण्याचा आस्वाद आपण घेणार आहोत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला. 7:40 अनुरूप विवाह संस्था. त्यानंतर श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होतील. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. 9:15 आणि संध्याकाळी 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमात भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली प्रायोजित उद्योग जगत व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली इथं असणाऱ्या प्राचार्य मेघना जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम 9:35 श्रोते उद्या सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11 गाता रहे मेरा दिल. 11:30 आणि रात्री 8:15 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीला 90 पूर्ती निमित्त आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी ऍडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियम सांगली इथं आयोजित करण्यात आलेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा संपादित अंश भाग 4 आपण ऐकू शकाल. श्रोतेह दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. यात सुरुवातीला वनिता मंडळ. 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र. 2:30 नादब्रह्म. उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 5:30 युवावाणी. लोकसंगीत 6:05 यामध्ये इंदाबाई पांडुरंग ऐवळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली आराधी गीतं आपण ऐकू शकाल. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम प्रसारित होईल उद्या संध्याकाळी 7:30 यामध्ये उन्हाळी हंगामातील पिकांचे कीड व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक आर जे जाधव यांचा संवाद. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इनसाईट. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. श्रोते उद्या रात्री 10 नभोनाट्य या कार्यक्रमात कशासाठी कोणासाठी भाग पहिला लेखन श्याम एडके यांचं. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत निवृत्तीबुवा सरनाईक यांचं शास्त्रीय गायन राग बिहाग. तसेच नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील आम्ही त्या सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम क्रीडांगण.

नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या दोन भागांपासून आपण नूतन बुद्धिबळ मंडळाचे व्यवस्थापक, बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडेपंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत ऐकत आहात. मागच्या भागात बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रसार याविषयी आपण बोललो. बुद्धिबळाचं शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये असलेलं महत्व, त्याचबरोबर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही खेळाडूंनी मिळवलेलं विशेष प्राविण्य, ग्रामीण भागातूनही बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन कसं मिळतं याविषयी आपण जाणून घेतलं. बुद्धिबळ आणि गणिताचा कसा संबंध आहे, त्याचबरोबर विश्वनाथन आनंद, कार्लसन, कोमेरू हंपी, डी मुकेश अशा नावाजलेल्या बुद्धिबळपटूंची वैयक्तिक अशी खेळाची शैली कशी आहे हे सुद्धा आपण बघितलं. मंडळी, सांगलीतील नूतन बुद्धिबळ मंडळाकडून अखिल भारतीय फिडे मानांकित स्पर्धा भरवल्या जातात हे आपण जाणतोच.

स्पर्धांच्या निमित्तानं. हे दिग्गज खेळाडू सांगली नगरीत अनेकदा येऊन गेलेत. ग्रँडमास्टर कृष्णन शशिकिरण पी हरी कृष्णा हे सुद्धा सांगलीमध्ये येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर प्रवीण ठिपसे हे बुद्धिबळपटू सांगलीतील अनेक स्पर्धांमध्ये अनेकदा चॅम्पियन ठरलेत हे सुद्धा आपण जाणून घेतलं. अशीच रोचक आणि ज्ञानवर्धक माहिती ऐकण्यासाठी ऐकूया कार्यक्रमाचा पुढचा तिसरा भाग.

0: आता एक पर्व झालंय, पण आता एआयचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर बुद्धिबळ हा जो खेळ आहे हा पूर्णपणे मानवी बुद्धिमत्तेशी संबंधित आहे असं आतापर्यंत तरी वाटतंय आपल्याला. पण तुम्हाला असं काही वाटतंय का की एआय या टेक्नॉलॉजीचा बुद्धिबळ या खेळावर काही परिणाम झालाय किंवा होतोय किंवा असं काही घडतंय?
1: आता कसं आहे माहिती आहे का, हे जर बघितलं तर हा बुद्धीचा गेम असल्या कारणानं काही परिणाम होतात, काही परिणाम होत नाहीत. त्या परिणामाच्या पुढेही बुद्धिबळ असा हा खेळ आहे की जिथं प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, आपण प्रॉब्लेम निर्माण करायचे नाहीत. म्हणजे कुठेही गेला जो चेस खेळतो तो स्वतःचे प्रॉब्लेम सोडवतो, इतरांचे सोडवायला पण मदत करतो. त्याचप्रमाणे एआयचा जरी वापर केला तर 2047 पर्यंत आता देशाचंही आहे, तर त्याप्रमाणे त्याचा उपयोग होऊ शकतो. पण त्याचे तोटे पण आहेत. त्याप्रमाणे जर आपण त्याचा विस्तृत अभ्यास केला तर कळून येऊ शकतं. पण आता आहे ते चांगलं आहे की आहेत का नाही. पण पूर्वी असंही झालं की विश्वनाथ आनंद कॉम्प्युटर वगैरे खेळून तिथेही जिंकलेलं असंही आहे. त्यामुळे बुद्धीचं हे काही हे नाही आहे. आणि आजच्या मुलाकडे इतकी ग्रास्पिंग पॉवर आहे की आपण आहेत का नाही. साधीच गोष्ट आहे, आपण ज्या वेळेला मोबाईल जर वापरतो तो आपण पडेल किंवा हे होईल म्हणून आपण शिस्तीत सांभाळतो, तर आजचा मुलगा तसं सांभाळत नाही. म्हणजे शिस्त नाही असं नाही आहे, पण शिस्त असून सुद्धा तो इझिली वापरतो.
0: बर,
1: तो फरक आहे. त्यामुळे ती ग्रास्पिंग पॉवर आहेच आपल्याला,
0: जास्त दडपण न घेता.
1: दडपण घेता हा हा. जो आज जनरली आपण बघितलं का नाही, आपलं वय पुढे गेलं की आपण त्याचा विचार जास्त करतो, आणि ज्यांचं वय कमी आहे काय होत आहे, बंद पडेल, दुरुस्त करता येईल, हे त्यांच्याकडे पर्याय आहेत. आणि काय होत नाही हे त्यांना माहिती असते, चुकलं तर दुरुस्त करता येतं, हा त्यातला मोठा आहे.
0: बरोबर. आता आजकाल बऱ्याच खेळांचा आणि जे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होतात ना, त्यामध्ये थोडाफार धंदेवाईकपणा सुद्धा येतो. या खेळामध्ये काही बडे उद्योग समूह या खेळाच्या स्पर्धा भरवतायत, तर यावर सुद्धा असा काही परिणाम होताना तुम्हाला जाणवतोय का की थोडस व्यावसायिकीकरण होतंय, धंदेवाईकपणा येतोय, असं काही जाणवतोय?
1: व्यावसायिकपणा बुद्धिबळामध्ये तसा यायचा प्रकार कमी आहे, कारण जरी स्पॉन्सर आले तर ते तेवढ्या स्पर्धेपुरतेच येतात.
0: बर,
1: त्या स्पर्धेच्या पारितोषिकापर्यंतच. इंडिव्हिज्युअल खेळाडूला द्यायला किंवा त्याला आपण आपला खेळाडू म्हणून हे करायचं प्रमाण कमी आहे. जे काही याच्यामध्ये आहेत, एअर इंडियामध्ये आहेत, इंडियन ऑइल्समध्ये आहेत, भारत पेट्रोलियम्समध्ये आहेत, ते तेवढे खेळाडू किंवा रेल्वेमध्ये आहेत, ते खेळाडू त्यांच्या नावाखाली खेळायला येतात आणि त्यांना त्या याच्यामध्ये 2 तास 4 तासाची सवलत असते. पण तो खेळाडू बुद्धिबळामध्ये अजून आयपीएल गत निर्माण नाही झालेला. 1-2 वर्ष महाराष्ट्र चेस असोसिएशननं केली आयपीएल, पण त्यानंतर झालेली नाही आहे, कारण त्याचं तसे स्पॉन्सर. परत कसं आहे, क्रिकेट गत इथं काहीच नाही आहे, प्रेक्षक बघायला येत नाही. पण आता एवढं झालेलं आहे की लोकांना कळायला लागलं की ह्याचा काय उपयोग आहे. त्यामुळे व्यवसायीकरण होईल, पण त्याला लईच वेळ लागणार आहे, कारण तेवढे खेळाडू आणि त्याप्रमाणे. आज कसं झालंय की खेळाडू निर्माण झाला तर तो खेळून चांगल्या प्रकारे हे होऊ शकतो, त्यानंतर तो कोचिंग करू शकतो अशा पद्धतीनं. त्यामुळे तो व्यावसायिकपणा त्याच्या कोचिंगमध्ये येईल, पण खेळामध्ये यायचं अवघड आहे आणि त्याला लई वेळ लागेल, कारण तेवढे स्पॉन्सर भारतात नाही येत मिळत. भारतात आता कसं झालंय, एकाच पाठीमागं क्रिकेट तर क्रिकेट, पण बाकीच्या गेमला तसं कमी आहे. आता कुठंतरी कबड्डी आणि खो खोला हे कुठंतरी आयपीएल गत निर्माण व्हायला, पण इकडे यायला अजून लईच वेळ जात. भारतात म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर झालेलीच नाही आहे, तर फक्त महाराष्ट्र असोसिएशननं अभिजित कुंटेंच्या अध्यक्षतेखाली एकच आयपीएल केली, त्यानंतर आयपीएल झाले नाही.
0: बर बर बर.
1: त्यावेळेला काही उद्योग समूह त्यामध्ये सहभागी झाले होते, म्हणजे त्यानंतर 2 झाल्या वाटतं, त्यानंतर नाही झालं.
0: एक करिअर म्हणून बुद्धिबळ हा खेळ कसा आहे?
1: चांगला आहे. बुद्धिबळ हा करिअर तुम्ही निर्माण करू शकता, पण जेवढ्या कमी वयामध्ये जेवढी तुमच्याकडे ग्रास्पिंग पॉवर आहे, जेवढं तुम्हाला म्हणजे साधं आहे की आपण खेळाला सुरुवात केली, त्यानंतर तालुक्याला आपण चॅम्पियन झालो, डिस्ट्रिक्टला झालो, त्यानंतर स्टेटला गेलोय, नॅशनलला गेलोय, वर्ल्डला गेलोय, अशा प्रकारे आपण त्या पद्धतीने जाऊ शकतो. करिअर म्हणून चांगला आहे, पण आपलं आपल्याला यामध्ये कसं आहे की एजचं कुठंतरी लिमिट आहे. जसं आपलं एज वाढत जातं त्याप्रमाणे आपली ग्रास्पिंग पॉवर कमी कमी होत जाते, कारण आपलं त्यानंतर कसं होतं की आपण चांगल्या लेवलला आलो की आपल्या घरातले म्हणतात आता तू नोकरी कर, त्यानंतर लग्नाचं येतं, मग ह्या गोष्टीमुळे

0: एक एक गोष्टी कमी होतात. जेवढ्या कमी वयात जेवढी जास्त मिळवता येईल, म्हणजे तुम्ही नॅशनल चॅम्पियन व्हा, इंटरनॅशनल व्हा, आंतरराष्ट्रीय मास्टर व्हा, ग्रँड मास्टर व्हा, हे कमी वयात होऊ शकतं. त्यानंतर वय जसं वाढत जाईल तसा जबाबदाऱ्या वाढत जातात, मग यापासून आपण डायव्हर्ट होतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतकं नाही, करिअरला चांगलं आहे. तुम्ही समजा एक लेवलला गेला, 30-35 वर्षापर्यंत आपल्याला खेळायचं आहे, खेळ पूर्ण केला 35 वर्षानंतर तुम्ही इंटरनॅशनल मास्टर ग्रँड मास्टर झालेला आहे, तर तुमच्याकडे लोक येतात की आमच्या मुलाला कोचिंग करा म्हणून. कारण आज प्रत्येकाकडे तुमच्याकडे काय त्या स्टेटसवर लोक तुमच्याकडे येतात. म्हणजे इंटरनॅशनल मास्टर असलं तर कुणीही तुम्ही मागाल त्याप्रमाणे फी दिली जाते, ग्रँड मास्टर झाला तर फी दिली जाते, लोक शिकवायला पाठवून देतात. करिअर म्हणून पण चांगलं आहे. आता पुष्कळ खेळाडू पण असे की आहेत का नाही, आता आपल्याला आपण चॅम्पियन होऊ शकत नाही आहे किंवा आपल्याला प्राईज मिळू शकत नाही आहे तर आपला गेम थांबायचा, कारण त्यांचं ग्रास्पिंग पॉवर कमी होते आणि जेवढा अभ्यास करायला पाहिजे तो कमी झाल्याकारणाने ते मग कोचिंग करतात. त्याप्रमाणे त्यातही करिअर चांगलं आहे.
1: बरोबर.
0: आणि समजा एखाद्या ठिकाणी तुमचं चांगलं करिअर आहे आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झाला तर तिथेही ते चांगलं आहे. तुम्ही कॉन्स्टंटली जोपर्यंत तुम्ही म्हणजे युनियन बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल या ठिकाणचे प्लेयर्स त्यांच्या मार्फत खेळायला जातात 60 वर्षापर्यंत. म्हणजे पूर्वी बघितलं की मुंबईचे बँकातले युनियन बँक वगैरे टीम टू टीम यायचे, 6-6 लोकांची टीम यायची.
1: बर. म्हणजे शासकीय नोकरीमध्ये
0: आरक्षण आहे.
1: बर.
0: म्हणजे आता आमचा समीर कटमेळे तो अल्लाही म्हणजे शासकीयच्या तोंडच रेल्वेमध्ये तो सर्व्हिसला लागला होता. त्याचप्रमाणे बँकेमध्ये पण आहे, एअर इंडिया पण आहे, भारत पेट्रोलियम आहेत, निरनिराळ्या क्षेत्रात. म्हणजे अभिजित कोणते पण याच्यामध्ये सर्व्हिसला आहेत, ते कामही करतात आणि खेळतात. हे दोन्ही आज गाईड म्हणून पण काम करतात सगळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन काम करते.
1: हो. खेळाडूचं व्यक्तिमत्व, बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूचं व्यक्तिमत्व आणि एकूणच जीवनशैली यावर बुद्धिबळ या खेळाचा कसा प्रभाव पडतो?
0: जो बुद्धिबळ खेळतो का नाही तो 99% फेल कोणत्याही गोष्टीत होत नाही.
1: बर.
0: 1% वेळ असतो तो त्याच्या घरातल्या परिस्थितीवर किंवा 99% माणसं सक्सेसफुल होत. म्हणजे असं दिसून आलेलं आहे की आहेत का नाही सगळा, म्हणजे आता जेवढे खेळाडू बघितले ते चांगले सक्सेसफुल आहेत आणि त्यांनी एकच टार्गेट ठरवल्या कारणानं ते पूर्ण होऊ शकतं. करिअरमध्ये पण होऊ शकतं, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण आणि सगळ्याच गोष्टीमध्ये. आज त्यांचं हे चांगलं आहे.
1: आता आपल्या भारतीय खेळाडूंनी सुद्धा म्हणजे बुद्धिबळपट्टूंनी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. आपण मगाशीच उल्लेख पण केला, 15 खेळाडूंमध्ये 5 तर आपले आहेतच आहेत, त्यामुळे शासकीय स्तरावर सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला सुद्धा मिळतोय, प्रसिद्धी तर मिळतेच आहे, राज्यस्तरीय सुद्धा मोबदला मिळतो, शिवाय काही खासगी उद्योग समूह सुद्धा आर्थिक मोबदला देत असतात. या सगळ्यामुळे अति प्रमाणात स्पर्धा घेतल्या जातात आणि याचा खेळाडूंच्या एकूणच कामगिरीवर काही परिणाम होतो का?
0: नाही, आता बाकीच्या म्हणजे क्रिकेट सारखं राहिलेलं नाहीये. बुद्धिबळामध्ये राज्य, राष्ट्रीय, नॅशनल अशा निरनिराळ्या निमंत्रित स्पर्धा लागोपाठ व्हायचं प्रमाण कमी आहे. आता कसं आहे की बुद्धिबळ हा खेळ, खेळामध्ये जो खेळाडू खेळायला जातो तो आपला प्लॅन ठरवतो वर्षभरात कुठल्या स्पर्धा खेळायला जायच्या, तेवढ्या याच्यावर फोकस करून तो खेळत असतो, त्यामुळं त्याचं ठरलेलं असतं. पण क्रिकेटमध्ये कसं आहे, एक झालं की एक चालू आहेत कॉन्स्टंटली, त्या खेळाडूला विश्रांती नाही आहे. पण आमच्याकडे असं आहे की बुद्धीचा खेळ असल्याकारणानं तो आपल्याला ब्रेक घेऊया 15 दिवसाचा, त्यानंतर ती टुर्नामेंट खेळू असं ठरवतो, प्लॅन करून खेळतो. एका वर्षामध्ये मला टार्गेट जे आहे ते जर मिळवायचं असलं तर मी 6 टुर्नामेंट खेळतो, 12 टुर्नामेंट खेळतो, त्यामध्ये रेटिंग जास्तीत जास्त मिळतं, याप्रमाणे हे करतो. म्हणजे हे प्लॅन आहे. त्यामुळे बुद्धिबळ आणि इतर खेळ यामध्ये फरक आहे. इथं प्लॅन टू खेळलं जातं, त्याप्रमाणे ते त्या स्पर्धा तेवढ्याच खेळ आणि एक एक वर्ष अगोदर आमचा प्लॅन तयार असतो. म्हणजे 2 वर्ष जरी म्हणलं ऑल इंडिया चेस फेडरेशन कुठल्या टुर्नामेंट कधी होणार आणि कोणत्या ठिकाणी होणार याचाही प्लॅन असतो. म्हणजे त्याप्रमाणे तो खेळाडू त्या प्लॅन करतो. मी ज्या वयाचा त्याप्रमाणे माझी स्टेट कुठली आहे, नॅशनल कुठली आहे, इंटरनॅशनल कुठली आहे असं आहे. आता तुम्ही मगाशी म्हणाला की नाही ग्रामीण आणि शहरी भागातला, तर जत ग्रामीण आहे आणि आपण म्हणतो काय की जिथं पाणी पण नाही आहे त्या जत शहरामध्ये एक मुलगी आहे श्रेया हिप्परगी म्हणून, जी इंटरनॅशनल

0: लेवलला खेळायला जात.
1: मस्त.
0: हा म्हणजे त्यात तिला सुवर्ण पदक आहे, सगळी पदकं मिळालेली आहेत, पण तिचं जे उत्पन्न आहे त्याप्रमाणे त्याचे बुद्धिबळाचे खर्च जास्त येतात.
1: बर.
0: पण ती निनिराळ म्हणजे का नाही, मी म्हणतो आता जनरली विमान सोपं झालंय पण विमानाचे जे भाडं आहे ते आपल्याला जास्त आहे, पण ती मुलगी एकटी जाऊन पुष्कळ म्हणजे आज 13-14 वर्षाची मुलगी आहे.
1: बर.
0: तर ती निनिराळ्या देशात खेळून आली, त्या ठिकाणी तिनं बक्षीस मिळवलेत, मेडल मिळवलेत, देशासाठी खेळत असते. म्हणजे जर ते ग्रामीण सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ते करत असते चांगल्या प्रकारे.
1: हो हो हो. बुद्धिबळामध्ये 50-40 जो नियम आहे ना तो काय आहे?
0: पूर्वी होता की 50-40 समजा तुमच्याकडे एकच किंग राहिला आणि बाकीच्या प्रतिस्पर्ध्याकडे पीसेस आहेत, त्यात न मारता 50-40 पर्यंत खेळल्यानंतर ड्रॉ होऊ शकते वगैरे. पण आता असं काही नाही, आता वेळेचं लिमिट कमी आलंय, त्या वेळेच्या लिमिटमध्ये 50 मूव्ह होतील असं काही नाही, त्याच्यापेक्षा जास्तही होत आहे. त्यात पीस कॅप्चर केला नाही पाहिजे, तो न कॅप्चर करता मूव्ह मोजायला पाहिजे. आता कसं झालंय, पूर्वी त्या लिहायला लागायच्या, आता घड्याळात दिसतात त्या किती मूव्ह खेळलेले तुम्ही दोघे मिळून, त्याप्रमाणे 50 मूव्ह झाल्यानंतर तो क्लेम करतो ड्रॉचा की एवढ्या झाली झालेल्या तर इथं ड्रॉ करायचं, पण ते आता दिसतं सगळं. म्हणजे पूर्वी तिथं पंच उभा राहिला पाहिजे, त्यांना रायटिंग केलं पाहिजे असं होतं, आता दिसतात.
1: बर बर बर.
0: म्हणजे किती मूव्ह झालेले आहेत ह्या दिसतात, त्यामुळे काही प्रश्न. आणि आज जो बुद्धिबळ खेळाडू खेळतो 15-20 मूव्ह तोंडपाठ म्हणजे झालेले असतात, आपण काय खेळलेलं आहे काय नाही आहे. त्यामुळे आता कसं आहे की तो 50 हे 10 मिनिटाच्या गेम मध्ये 50 व्हायला पाहिजे आणि तिथनं पुढं होत, म्हणजे कॅप्चर झालेला नाही आहे पीस वगैरे त्यावेळेला ठीक आहे, कॅप्चर झाला असला तर 50 मूव्ह व्हायला पाहिजे. पण आता इतका स्पीड आहे लोकांच्याकडे की 3 मिनिटाच्या गेम मध्ये पण 50 मूव्ह करतात मुलं, कारण त्यामध्ये 5 सेकंद इन्क्रीमेंट वगैरे असतं, त्यामुळे निनिराळ्या गेम मध्ये म्हणजे तुमचे किती मूव्ह होतील हे सांगता येत नाही आत्ताच्या मुलांच्या ग्रास्पिंग पॉवर आणि खेळण्याच्या ह्याच्यावर, त्यामुळे तो खेळत राहतो असं.
1: बरं बरं बरं.

श्रोते हो, बुद्धिबळ या खेळाचं वेगळेपण, त्याच्या स्पर्धांचं स्वरूप, बुद्धिबळ या खेळाच्या सरावानं जीवनात कशी सहजता येते याविषयी आपण ऐकत होतो. नूतन बुद्धिबळ मंडळाचे व्यवस्थापक आणि बुद्धिबळ खेळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडे पंच श्रीयुत दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकत होता. या खेळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: आमचा कार्यक्रम क्रीडांगण
1: जरूर ऐका
0: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास
1: वर्तमान
0: आणि भविष्यातही

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%-हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 95%-पेक्षा जास्त तर 94,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 90%-पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम

राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत। मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले। इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत। अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत। तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे। दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं। त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली। आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं, काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली।
1: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला। अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला। भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली। सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे। भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे। बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे।

हवामान विभागानं अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड लातूर धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मध्यम लहरी 249.88 MHz अर्थात 1251 KHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:11:53 झालेत.
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.
2: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.

आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी,

0: एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। 7:15 होत आहेत। अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्या सोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, कारण आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल आहे कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे. जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काही किंमत होती, 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती परिणाम होतोच आहे, तर आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास 9.5 अब्ज डॉलर तेवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालत आहे. वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केलं तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
0: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
1: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असे वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आव्हान केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचवू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित

0: राहील त्या पुढच्या पिढ्या व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला, तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्या दृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली. असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी सर?
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे, म्हणून काही लोकांना हे रुसणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काय आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितलं 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या, तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करत आहे, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करत आहे, पण पुढे पण मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केली आहेत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे जे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काय फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसऱ्या गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काही वाईट परिणाम होतोय, हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काही फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिले. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लावर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतोय. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची

0: आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 750 बिलियन डॉलर ते 800 बिलियन डॉलरच्या वस्तू आपण दरवर्षी आयात करतो. त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करून नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि हे परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहेत ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण येऊन दाखवलेलं आहे, जे थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने, आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने ते लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशा वेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जापान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू. फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम, कारण राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झालं, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट आर्मीचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काय आफ्टर इफेक्ट आहेत, बॅड इफेक्ट आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया, तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

मध्यम लहर ही 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:25 झालेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. धनश्रीचा नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार आणि दिनांक आहे 13 मे 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उन्हाळ्यात दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर डी डी पतंगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी, सध्या बऱ्याच भागात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. माणसाप्रमाणेच जनावरांना देखील याचा त्रास होताना आपल्याला दिसून येतोय. सामान्यत उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता आपल्याला दिसून येते. म्हशीमध्ये उष्णतेला असणारी प्रतिकार शक्ती ही कमी असते, त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर आणि प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम दिसून येतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान अधिक मानवतं. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील तर त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचं तापमान वाढतं, चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणजे दुधात घट येते. म्हणून अशा उन्हाळ्यात जनावरांचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण आज आमंत्रित केलंय कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पतंगे यांना. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण बघतो की आता उन्हाची तीव्रता ही वाढतच चाललेली आहे. अगदी सामान्य माणसांना जसं आपल्याला त्रास होतोय तसंच जनावरांना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास होताना दिसून येतोय. तर या उष्णतेचा जनावरांच्या नेमका शरीरावर काय परिणाम होत असेल असं आपल्याला वाटतं?
2: जनावरांच्या श्वसनाचा जर आपण वेग पाहायला गेलो तर उन्हाळ्यामध्ये नक्की वाढतो आणि जेव्हा वेग श्वसनाचा वाढतो तेव्हा जनावर धापा टाकत असतं. जनावर अधिक प्रमाणामध्ये लाळ गाळतात, त्यामुळे जनावरांना थोडस थंड वाटत असतं. जनावरांचं कोटीपोट अर्थात रुमेन व रेटिकुलम यांचे दोघांचे कार्य हलकेसे मंदावते आणि एकदा कार्य मंदावले की जनावरांचे काही अन्न खातं ते अन्न समोर मार्गस्थ होण्यासाठी विलंब लागत असतो, म्हणजेच त्यांना अन्न तेवढ्या मोठ्या प्रमाणात पचत नाही. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये उष्णतेमुळे शरीरांच्या वरच्या चामडीवर रक्तप्रवाह जास्त वेगाने वाहत असल्यामुळे त्यांची पचनक्रिया देखील मंदावते. तसेच शुष्क पदार्थ ज्याला आपण ड्राय मॅटर असं म्हणतो यांचं सेवनाचं प्रमाण जवळपास 50% कमी होतं आणि आपल्याला माहितच आहे की जेव्हा जनावरांमध्ये ड्राय मॅटरचं प्रमाण खाण्याचं कमी होतं तेव्हा दूध उत्पादनामध्ये त्यांच्या घट होत असते. त्याचप्रमाणे जनावर अधिकाधिक पाणी पितात आणि वातावरणातील अधिक तापमानामुळे जनावरांच्या जे गळ्यामध्ये थायरॉइड ग्रंथीतून स्त्रावत असलेल्या थायरॉक्झिन अर्थात त्याला आपण ट्राय अॅडोथायरॉक्झिन असे सुद्धा एक संप्रेरक म्हणतो, या संप्रेरकामुळे जनावरांची पचनक्रिया मंदावत असते. एकंदरीत जनावरांची पचनक्रिया मंदावल्यामुळे जनावरांचा आहार कमी होतो आणि आहार कमी झाल्यामुळे जनावरांचं दूध उत्पादन घटत असतं. हे एकंदरीत परिणाम आपल्याला पाहावयास उन्हाळ्यात मिळतात.
1: आता आपण ह्या सगळ्या परिणामांची चर्चा केली,
2: अगदी
1: पण प्रत्येक जनावरांच्या बाबतीत आपल्याला उन्हाळ्यामध्ये असा त्रास दिसून येतो का?
2: थोड्या बहुत प्रमाणामध्ये फरक निश्चितच आहे. आपल्याकडे आपण दुधाळ जेव्हा जनावर म्हणतो तेव्हा आपण प्रामुख्याने दोन जनावरांचा उल्लेख जास्त प्रमाणात करतो, एक गाई आणि दुसरं म्हशी. गायीमध्ये देखील आपण दोन प्रकार पाहू शकतो, एक तर संकरित गाय किंवा विदेशी गाय आणि आपली भारतीय गाय. भारतीय गायीमध्ये उन्हापासून संरक्षण करण्याची किंवा उन्हाला प्रतिकार शक्ती जास्त आहे. निसर्गानेच कदाचित त्यांच्यामध्ये अशा प्रकारची शक्ती निर्माण केलेली आहे. आपण जेव्हा गायीचं एकंदरीत भारतीय गायीचं रूप पाहतो

0: तेव्हा त्या गायीमध्ये मोठे असलेले त्यांचं वशिंड, त्यांचे लांब आणि मोठे असलेले कान, त्यांची पातळ आणि लांबलेली कातडी व लोंबकळत असलेली त्यांची पोळी, अर्थात आपण त्याला डोलॅप देखील म्हणतो, यामधून बऱ्याच प्रमाणामध्ये उष्णतेचं उत्सर्जन होत असतं. आणि एकदा काय त्यातून उत्सर्जन झालं की त्याप्रमाणे गायीमध्ये आणखीन एक मोठा फरक जाणवतो भारतीय गायीमध्ये, की त्यांच्या शरीराची जी त्वचा असते त्या त्वचेमध्ये फॅटचं प्रमाण थोडस कमी असतं, आणि कमी असल्यामुळे उत्सर्जन जे आहे हे अधिक प्रमाणात होतं. हा फरक आपल्याला दिसतो, पण कदाचित विदेशी गायीमध्ये हा फरक आपल्याला दिसत नाही. म्हशीमध्ये तर ही यंत्रणा जवळपास नसतेच, तरी पण बाहेर जेव्हा तापमान 40-42 असतं तेव्हा देखील जनावरांच्या शरीरात तापमान फार काय असं बदलत नसतं, कारण सर्वच जनावरांमध्ये निसर्गाने एक प्रकारची संप्रेरक किंवा एक प्रकारची अशी यंत्रणा बसवलेली आहे की बाहेरच्या तापमान आणि आतील तापमानामध्ये फार आपल्याला तफावत जाणवते. उदाहरणामध्ये बाहेरचं तापमान 46-47 असलं तरी तापमान तुमचं जनावरांच्या 40 वरती जात नाही, ही एक यंत्रणा त्या ठिकाणी काम करत असते.
1: नैसर्गिकच आहे.
0: अगदी अगदी अगदी.
1: आता या तुम्ही यंत्रणेविषयी जे बोललात, पण हे सामान्य शेतकऱ्यांना लगेच लक्षात येणार नाही की जनावरांमध्ये अशी कोणत्या प्रकारची एक नैसर्गिकच रचना असेल किंवा काय, तर ह्या संदर्भात ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेबद्दल आपण काय सांगाल?
0: साधारणपणे आपण जेव्हा पाहतो की तापमान बाहेरचं जेव्हा 40-42 किंवा 45 समोर जातं तसं जनावरांच्या शरीरात तापमान तेवढं वाढत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कदाचित माहित असेल की एकूण प्राण्यांच्या वर्गीकरणाचे दोन भाग पडतात, एक थंड रक्ताचे प्राणी आणि एक उष्ण रक्ताचे प्राणी. थंड रक्ताच्या प्राण्यामध्ये प्रामुख्याने आपण मासे, सरडे यासारख्या प्राण्याचा उल्लेख करतो की ज्या प्राण्यांमध्ये बाहेरचं तापमान बदललं की शरीराचं तापमान सुद्धा हलकंसं बदलतं. पण उष्ण रक्तांच्या प्राण्यांमध्ये असं होत नाही. बाहेरचे तापमान वाढल्यानंतर अशा प्रकारचे संवेदना त्वचेमधील असणाऱ्या पेशीमध्ये येते आणि त्या पेशी लगेचच अशा प्रकारचा संदेश आपल्या मेंदूमध्ये पाठवतात. मेंदूमध्ये होमिओस्टॅटिस नावाची एक यंत्रणा असते. या यंत्रणेला जेव्हा अशा प्रकारचा संदेश येतो की बाहेरचं तापमान वाढलेलं आहे तेव्हा ही होमिओस्टॅटिस यंत्रणा रक्तवाहिनीला सूचना करतात की तुम्ही रक्तप्रवाह जास्त प्रमाणात सोडा आणि रक्तप्रवाह वाढतो. जेव्हा त्वचे खालून गरम रक्तप्रवाहाचा वेग वाढतो त्याच वेळेस त्वचेच्या वरती जी असणारी हवा आहे त्या गरम रक्तामुळे प्रसारित पावते आणि प्रसारित पावल्यामुळे वरची जी थंड हवा आहे ती थंड हवा त्वचेजवळ येते आणि अशा प्रकारे अनपेक्षितरित्या त्वचेचं तापमान हलकसं नियंत्रित केलं जातं आणि जनावरांच्या शरीराचं तापमान जवळपास नियंत्रित होतं. हा एक फरक या ठिकाणी दिसून येतो.
1: म्हणजे ही सगळी जी नैसर्गिक यंत्रणा आहे यामुळे जनावरांचं रक्षण होत असतं असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही.
0: निश्चितच.
1: मग आता सर, आपण नेहमी बघतो की उन्हाळा म्हटलं की जनावरांना चाऱ्याची कमतरता आपल्याकडे दिसून येते आणि जरी आपण चारा पिकाचं नियोजन केलं असलं तरी पण कधी कधी पाण्याची उपलब्धता नसते, त्यामुळे चारा पीक उगवणीला वेळ लागतो किंवा ज्या वेळेला ते पाहिजे त्यावेळेला ते मिळत नाही.
0: बरोबर.
1: मग अशा वेळी जर आपल्याला हिरव्या चाराचे जर नियोजन करायचं असेल तर हे आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे नियोजन?
0: साधारणपणे एक शेतकरी मित्राने लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा एखाद जनावर पाळतो तेव्हा त्याच्या आहाराची, विहाराची, निवाऱ्याची व्यवस्था आपल्याला करणं क्रमप्राप्त असतं, नाहीतर तो व्यवसाय आपल्याला आर्थिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत नाही. आपण जेव्हा हिरवा चारा म्हणतो त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी वर्षभराचं नियोजन करणं अतिशय क्रमप्राप्त आहे की उन्हाळ्यामध्ये कुठले चारा पिकं घ्यायला हवेत, पावसाळ्यात कुठले चारा पिकं घ्यायला हवेत. तसं पाहिलं सुदैवाने आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता लुसन घास, बरसीम यासारखी पिकं सुद्धा उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे प्रसाद देतात आणि इथे चांगले येतात सुद्धा. तरी पण ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची जास्त उपलब्धता नाही अशा शेतकऱ्यांनी जर पावसाळ्यामध्ये येत असलेली मका किंवा ज्वारी याचा जर मुरघास केला आणि त्या मुरघास साठवून त्याचा उपयोग आपण उन्हाळ्यात जर केला तर जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता निश्चितच भासणार नाही. आणि शेतकऱ्यांना हे काही नवीन नाहीये तंत्रज्ञान, कारण फलटण जो कोरडवाहू भाग आहे सातारा जिल्ह्यातला या ठिकाणी बरेचसे शेतकरी अगदी 1-2 एकरवाले शेतकरी हे कार्यक्रम करत असतात आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी जनावरांना हिरव्या चाऱ्याची पूर्तता करतात. कारण आपल्याला माहित आहे शेतकरी मित्रांनो की जेव्हा जनावर हिरवा चारा खातं तेव्हा त्याच्या दूध उत्पादनामध्ये फरक दर्शवतो, कारण हिरवा चारा पचायला सोयीस्कर असतो, पचण्यास हलका असतो आणि जेव्हा एखादा चारा चांगला पचतो पर्यायाने दुधामध्ये रुपांतरित होण्यासाठी तो फायदेशीर ठरतो. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचं अशा प्रकारचं नियोजन करायला हरकत नाही. याचबरोबर आपण जर उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त कोरडा खाद्य दिला तर कोरड्या खाद्यामध्ये त्याच्या तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असतं आणि हिरव्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण त्या मानाने कमी असतं. जेव्हा तंतुमय पदार्थाचं प्रमाण वाढतं तेव्हा ते पचायला जड जातं आणि पर्यायाने दूध उत्पादनात घट येते. म्हणून हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आपल्या परीने करण्यासाठी अत्यंत शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे.
1: म्हणजे एकंदरीत जनावरांना शक्य तेवढा हिरवा चारा अगदी उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. मग आता डॉक्टर असं सांगा की जनावरांना आपण ज्यावेळी चारा खाऊ घालतो त्यावेळी आपल्याला काही वेळेचं पालन करणं आवश्यक आहे का की अमुक वेळेलाच अमुक एवढा चारा दिला पाहिजे असं काही गणित आहे का?
0: आहे. कारण काय होतं उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमान आपण पाहतो की 42-40 वर जात असतं. जेव्हा वातावरणातील तापमान वाढतं तेव्हा हलक्या

0: प्रमाणामध्ये शरीरावरच्या क्रियेवर ताण येत असतो, म्हणजे जनावरांच्या चयापचय मंदावतं. जेव्हा चयापचयाची क्रिया मंदावते त्यावेळी जनावरांना पुढच्या ज्या क्रिया असतात अन्न प्रसारणाच्या किंवा अन्न ग्रहण करण्याच्या ह्या क्रियावर देखील त्याचा अनिष्ट परिणाम आपल्याला दिसतो. म्हणून जर जनावरांना आपण रात्रीच्या वेळी खाऊ घातलं तर तो खाण्याचा वेग किंवा खाण्याचं प्रमाण देखील वाढतं, कारण चयापचयाची क्रिया आणखीन सुलभ होण्यासाठी जनावरांच्या शरीराचं तापमान नियंत्रित होणं फार आवश्यक असतं. आणि जेव्हा वातावरण थंड असतं अशा वेळी जनावरांना जास्तीत जास्त खाऊ घालावं, अर्थात सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला खाऊ घातलेलं कधीही फायदेशीर ठरतो उन्हाळ्यामध्ये.
1: ह्या जर वेळा पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा.

0: आवश्यक असतं. आणि जेव्हा वातावरण थंड असतं अशा वेळेस जनावरांना जास्तीत जास्त खाऊ घालावं, अर्थात सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला खाऊ घातलेलं कधीही फायदेशीर ठरतो उन्हाळ्यामध्ये.
1: ह्या जर वेळा पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल.
0: निश्चित.
1: पण आपल्याकडे असं दिसून येतं की बहुतांश शेतकऱ्यांकडे हिरवा चारा सहसा उपलब्ध होत नाही.
0: बरोबर.
1: मग ते जवळपास जे काही कुरणं असतात किंवा मोकळ्या जागा असतात अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला सोडत असतात, या संदर्भात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: साधारणपणे जेव्हा कुरणामध्ये आपण जनावर सोडायचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट निश्चित लक्षात असली पाहिजे, कुरणामध्ये चारा उपलब्ध पाहिजे. परंतु होतं काय की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे चारा उपलब्ध राहत नाही, म्हणून शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जे रब्बीची पिकं गेलेली असतात अशा पिकाच्या शेतामध्ये, म्हणजे जिथं आपण पीक काढलेलं आहे अशा पिकामध्ये साधारणपणे शेतकरी जनावर चरण्यास सोडतात. परंतु चरायला जेव्हा आपण जनावर सोडतो त्यावेळेस त्या शेतामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी सोडलेलं कधीही फायदेशीर ठरतं. कारण दुपारच्या वेळेला जर आपण सोडलं तर साहजिक आपण म्हणल्याप्रमाणे तापमान वाढलेलं असतं आणि त्याचा अनिष्ट परिणाम जनावरांच्या चयापचयावरच्या क्रिया होत असतं. शक्यतोवर कुरणामध्ये जर चारा नसेलच तर जनावर अजिबात चरण्यासाठी सोडू नाही, अशा वेळेस मोठ्या झाडाच्या दाट छायेखाली जनावर बांधावीत आणि त्याच ठिकाणी जनावरांना आपण खाण्याची व्यवस्था करावी.
1: असंही म्हटलं जातं आपल्याकडे की जनावरांच्या आहारामध्ये वेगवेगळ्या खनिजांचा किंवा जे काही पोषक द्रव्य आहेत त्यांचा वापर केला पाहिजे.
0: बरोबर.
1: मग या हिरवा चारा किंवा जे आपण कोरडा चारा देणार आहोत त्यातूनही खनिज द्रव्य आपल्याला मिळू शकतील का, याबद्दल आपण काय सांगाल?
0: मिळतात. जेव्हा आपण दूध उत्पादनाचा विचार करतो तेव्हा दुधामध्ये असणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस याची मात्रा जनावरांच्या खाद्यातूनच पुरवत असते. पण उन्हाळ्यामध्ये जनावरांना थोडासा घाम किंवा घामाच्या द्वारे अशा खनिजाचं उत्खनन होत असतं किंवा निरसरण होत असतं. पर्यायाने जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची आणि फॉस्फरसची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासते आणि एकदा जर ही कमतरता भासली तर दूध उत्पादन झपाट्याने घटतं. त्याला आपण कधी कधी मिल्क फिवर नावाचा रोग सुद्धा किंवा दुग्धजोर असे सुद्धा म्हणतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये विशेष करून शेतकऱ्यांनी कॅल्शियम किंवा फॉस्फरस किंवा इतर खनिजांच्या स्वरूपामध्ये जनावरांना जास्तीत जास्त पुरवठा करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे आपण जनावरांची ऊर्जेची जी रिक्वायरमेंट किंवा आवश्यकता किंवा मागणी आहे ही उन्हाळ्यात जास्त असते आणि ही मागणी भागवण्यासाठी आपण जनावरांच्या खाद्यामध्ये कार्बोदके किंवा प्रथिनापेक्षा स्निग्धांशाची मात्रा अधिक वाढवावी लागते. कारण आपल्या सगळ्यांना माहितच आहे की स्निग्धांशाच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी किंवा त्याची ऊर्जा मिळत असते. म्हणून कार्बोदके आणि प्रथिनापेक्षा अधिक स्निग्धांश आणि कमीत कमी एका जनावराला 125 ते 130 ग्रामपर्यंत खनिजाचं मिश्रण देणं आवश्यक असतं.
1: याचा देखील फायदा आपल्या जनावरांना निश्चितच होतो.
0: अगदी.
1: पण डॉक्टर, आता आपण विचार करतो उन्हाळ्याच्या संदर्भात, तर या उन्हाळ्याच्या तीव्रता सध्या वाढतच चालली आहे, मग अशा परिस्थितीमध्ये जर जनावरांच्या साठी आपण आदर्श निवारा विचारात घेतला तर ही व्यवस्था कशी करायला पाहिजे? आपण
0: जसं की आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा हे मानवाच्या मूलभूत गरजाच आहेत, त्याच पद्धतीनं जनावरांना सुद्धा आहाराच्या बरोबर निवारा सुद्धा महत्वाचा आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा मोठ्या प्रमाणावर उष्णते किंवा हवेच्या लहरी किंवा झळा वाहत असतात त्या लहरी जनावरांना खूप कष्टदायक असतात. म्हणून जनावरांना निवाऱ्याची सोय करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी वृक्षाची दाट किंवा गडद छाया हा एक उत्तम पर्याय असू शकतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गोठ्याची व्यवस्था असेल अशा गोठ्यांच्या आजूबाजूला आपण गोणपाटाचे किंवा पोत्याचे झळा बांधाव्यात आणि त्याच्यावरती पाणी शिंपडावं, म्हणजे पडदे आपण ज्याला म्हणूया, अशा प्रकारच्या पडद्यावरती पाणी शिंपडलं तर आतील हवामान थोडंसं थंड राहू शकतं. त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी टिनाचे किंवा पत्र्याचे शेड्स आहेत अशा शेडवरती आपल्याकडे उपलब्ध असलेले तुरीचे ताटे म्हणा किंवा ऊसाची पासट म्हणा याचं जर आपण आच्छादन दिलं तर एक प्रकारचं इन्सुलेशन मटेरियल तयार होऊन त्यापणे उष्णतेपासून जनावरांचे अगदी चांगल्या प्रकारे संरक्षण होऊ शकतं. कारण बाहेरच्या तापमानामध्ये आणि आतील तापमानामध्ये जवळपास 5 ते 6 डिग्री सेल्सिअसचा फरक अशा छोट्याशा अपफरकाने आपण करू शकतो. त्यामुळे निवारा करताना एक तर झाडाखाली बांधणं किंवा जनावरांना अशा गोठ्यामध्ये की ज्या गोठ्यांच्या बाजूला आपण पोते लावलेले आहेत, पोत्यावर पाणी टाकलेलं आहे किंवा शेडवरती आपण काहीतरी आच्छादन दिलेलं आहे, अशा प्रकारची व्यवस्था करावी.
1: बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की नेमका ज्यावेळी आपण निवारा उभारतो तर हा त्याची काही ठराविक उंची ठरलेली असते का किंवा एक लांबी रुंदी असं काही त्याचं प्रमाण असतं का, या संदर्भात आपण काय सांगतो?
0: अगदी निश्चित. अगदी सहज छान प्रश्न आपण विचारलेला आहे. कारण आपण जेव्हा पाहतो की जनावरांचा गोठा उभारतो तेव्हा साधारणपणे जमिनीपासून फक्त 2.5 ते 3 फुटापर्यंत बांधकाम असावं, त्याच्यावरची पूर्ण बाजू ही मोकळी असावी जेणेकरून की हवा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सहज गेली पाहिजे किंवा वाहिली पाहिजे. कारण जितका सूर्यप्रकाश आणि हवा गोठ्यामध्ये खेळती राहतं तेवढं जनावरांचं आरोग्य पर्यायाने जनावरांची दूध उत्पादन क्षमता जास्त वाढते. त्यामुळे साधारणपणे गोठ्याची उंची 9 ते 11 फुटापर्यंत आणि साईडच्या भिंती फक्त 2.5 ते 3 फुटापर्यंत असणं क्रमप्राप्त असतं. त्यामुळे जनावरांचा गोठा चांगल्या प्रकारे किंवा त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे आपण राखू शकतो अशा गोठ्यामध्ये.
1: आता डॉक्टर असं सांगा की हा उन्हाळा इतका कडक आहे की माणसाला देखील बरेच उपाय करावे लागतात, तसं याशिवाय आणखीन आपल्याला काही इलाज करता येतील का, काही उपाय करता येतील का?
0: असे आपण

0: पर्यायाची गोष्ट करतो तेव्हा जनावरच आपल्याला काही काही गोष्टी शिकवतात. उदाहरणार्थ बघा ना, आपण जेव्हा मशीनना बघतो तर मशीन मुद्दामून डोपकाळात किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये जाऊन बसतात. याचा अर्थ त्यांना असं पाणी आवडत असं नाही, पण शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारचं पाणी त्यांच्या अंगावर पडणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून जनावरांमध्ये आपण शक्यतोवर ज्या ठिकाणी पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असेल जनावरांच्या अंगावर त्यांना फवारावं किंवा फॉगर्स बसवावेत. अशा प्रकारची फॉगर्सची यंत्रणा अतिशय मार्केटला आता उपलब्ध सुद्धा आहे. व्यावसायिक स्तरावरती आपण म्हैस पालन म्हणतो त्यावेळी जर अशा प्रकारची यंत्रणा उभी केली तर निश्चित प्रकारे आपल्या जनावरांचं तापमान नियंत्रित करता येतं. याहीपेक्षा आपण आणखीन जर विशेष करून पाहायला गेलं तर जनावरांना थंड पाणी पिण्यास द्यावं, कारण थंड पाण्यापासून त्याचा आपल्याला अधिक लाभ होतो. कारण आपले शेवटी एम किंवा उद्देश असा आहे की कमीत कमी त्रासापासून जनावरांची संरक्षण करणं आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन वाढवणं. तर अशा जरी छोट्याशा गोष्टीवर आपण खर्च केला पण दूध उत्पादनामध्ये जर त्याच्यात वाढ होत असेल तर नक्की आपल्याला ते परवडणार आहे. त्यामुळे जनावरांच्या अंगावर पाणी फवारणं किंवा उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी पंख्याचा किंवा कूलरचा वापर करणं अशा प्रकारचे उपाय देखील आपण उन्हाळ्यात जरूर करावेत.
1: आता तुम्ही जे म्हणालात की पंख्याचा किंवा कूलरचा वापर बरोबर करता येईल तो, पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या ग्रामीण भागाचा जर विचार केला तर विजेची समस्या आहे. तर अशा काळात म्हणजे जर विजेची उपलब्धता नसेल तर त्याचाही वेगळा परिणाम होऊ शकतो, अशा वेळी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: साधारणपणे सांगितल्याप्रमाणे हिरव्या चाऱ्यावरती जास्त भर देणे आणि मच्छीला जास्तीत जास्त आपण डुबायला किंवा पोहायला सोडणे. नदी असेल आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार आपण जर केला तर कृष्णा नदी काठच्या लोकांना तो एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. कारण सगळ्या शेतकऱ्यांना सगळेच पर्याय उपलब्ध होऊ शकतील असंही काही नाही. त्यामुळे उपलब्ध पर्यायाचा जास्तीत जास्त विचार करून आपण जनावरांच्या शेतीचं तापमान कसं नियंत्रित उन्हाळ्यात ठेवता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं.
1: मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आपण प्रामुख्याने ज्यावेळी पशुपालनाचा व्यवसाय करतो त्यावेळी गाई किंवा म्हशी असेच आपण पाळत असतो, तर अशा या उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला म्हशींचं व्यवस्थापन करायचं झालं बरोबर तर ते आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे?
0: गाईच्या व्यवस्थापनापेक्षा म्हशीचं व्यवस्थापन त्याच्यामध्ये फारच असं अंतर आहे असं काही नाही. परंतु जर आपण उन्हापासून जर त्यांचा बचाव करायचा झाला तर सांगितल्याप्रमाणे त्यांना दाट वृक्षाच्या छायेत ठेवावं किंवा त्यांना बंदिस्त गोठ्याची त्याला व्यवस्था करावी, त्यांना चांगल्या प्रकारे फवारणी किंवा पाण्याचा शिंपडावा त्यांच्या अंगावर सारखा ठेवावा, त्यांना डुबण्यास सोडावे. त्याचप्रमाणे जर त्यांचा आहाराचा आपण बघायला गेलोत तर हिरवा चारा किंवा मुरघास त्यांना उपलब्ध करून देण्यात यावा. खाद्य शक्यतोवर त्यांना रात्रीच्या वेळीच द्यावे. जर कुरणात हिरवा चारा असेल तरच म्हशींना चराव्यास सोडावे. आणि याही व्यतिरिक्त म्हशीमध्ये जे आपल्याला माहित आहे की एक छुपा माज असतो, कारण म्हशी माजावर आले की नाही हे आपल्याला ताबडतोब ओळखता येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अधिक कठीण होऊन बसतं. त्यासाठी आपण जो रेडा भरवण्यासाठी वापरणार आहोत त्या ओळीचे सुद्धा उष्मानापासून चांगले संरक्षण करणे आवश्यक असते. दिवसाच्या थंड प्रहरी जनावरांचा माज ओळखावा व त्यांना शक्यतोवर कृत्रिम रेतनाने भरवण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारचे आपण म्हशीचं नियोजन केलं तर त्यांचं सुद्धा देखील आपण उन्हापासून चांगलं संरक्षण करू शकतो आणि जे आपलं उन्हाळ्यात दूध उत्पादन घटतं ते आपण सुद्धा मेंटेन किंवा बऱ्यापैकी वाढू शकतो.
1: हे तुम्ही जे आता मार्ग सांगितले त्याचा आपले शेतकरी बांधव निश्चितच फायदा करून घेतील. मला आता पुढे जाऊन असं विचारायचं की जनावरांना विविध प्रकारचे आजार होत असतात बरोबर, तर उन्हाळ्याचा विचार करता जनावरांना नेमके कोणते आजार उद्भवू शकतात?
0: साधारणपणे आपण पाहतो की ज्या ठिकाणी दुष्काळ आहे किंवा ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी आपण शुद्ध पाणी जनावरांना पिण्यास उपलब्ध करून देऊ शकत नाही. म्हणून पाण्यातून जे रोग प्रसारित होतात अशा रोगांचा जास्त करून उन्हाळ्यामध्ये अंतर्भाव होत असतो. यामध्ये जनावरांना ताप असेल, रक्ती हागवण असेल, कावीळ असेल किंवा लिव्हर फ्लुक्स नावाचे जे जंतू किंवा कृमी असतात यांचा प्रादुर्भाव थोडा जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो. याचपेक्षा आणखीन जर रोग म्हणायला गेला तर लाळ्या खुरकत असेल किंवा जनावरांना उष्माघात असेल अशा प्रकारचे रोग आपल्याला दिसतात.
1: आता तुम्ही उष्माघाताचं नाव घेतलं तर हे उष्माघाताचे नेमकं कारण काय आहे त्याबद्दल काय सांगा?
0: साजी काय आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा उष्णता 42-43 अंशाच्या समोर जाते तेव्हा जनावरांच्या शरीराला ते असह्य होत असतं आणि एकदा का हे असह्य झालं की जनावरांमध्ये एक प्रकारचा सुस्तपणा येऊन जनावर अशक्त बनतं. आणि पर्यायाने याची कारणं देखील अनेक आहेत की वातावरणातील फक्त उष्णता वाढणं हेच एकमेव कारण असू शकत नाही. त्यापेक्षा जनावरांना जर गोठ्यामध्ये आपण जास्त आर्द्रता असली तर आर्द्रतेमुळे त्यांच्या श्वसनावर परिणाम होतो, पर्यायाने त्यांना उष्माघात सुद्धा होऊ शकतो. त्याचप्रमाणे गोठ्यामध्ये जर हवा खेळती न राहिली, जनावरांची जास्त गर्दी गोठ्यामध्ये झाली किंवा बैलांना आपण खूप काळ उन्हामध्ये काम लावलं, जनावरांची वाहतूक करताना मार्केटला असेल किंवा विकण्यासाठी असेल त्यांना नेताना वाहनामध्ये खूप गर्दी करून जनावरांनी नेले किंवा त्यांना एका वेळी पाणी न पाजणे आणि उन्हात जनावरे बांधून ठेवल्यास उष्माघातासारखे प्रकार वाढतात. त्यामुळे याचे अनेक कारणं आहेत. त्यामुळे उष्माघातापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते.
1: आता तुम्ही उष्माघाता संदर्भात एवढं सगळं सांगितलं पण उष्माघाताची आपल्याला नेमकी लक्षणं काय सांगता येतील?
0: साधारणपणे अशा जनावरांना भयंकर अशक्तपणा येतो. आपण पाहतो की आपल्याला जेव्हा ऊन लागला असं आपण म्हणतो तेव्हा एक विकनेस जाणवत असतो. जनावरांमध्ये

0: अशक्तपणा येतो, जनावरांचे डोळे खुले जातात, एकदम असे आतमध्ये डोळे गेल्यासारखे दिसतात आपल्याला, जनावरांचं तोंडास कोरडे पडतं किंवा त्यांच्या तोंडाला असं फारसा सलायवा सिक्रेशन होत नाही, जनावर जोरजोराने श्वास घेतो, त्यांना धाप लागते, त्याची नाडी जलद चालत असते. जर शरीराचे तापमान जर पाहायला गेलं तर 110 फॅरनहाईटच्या पर्यंत त्याचं तापमान वाढतं, आणि जनावरांना जर आपण अशा परिस्थितीने उपचार न केल्यास कधी कधी जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते. तर अशा प्रकारची लक्षणे आपल्या जनावरांमध्ये उष्माघाताच्या आजारामध्ये दिसू शकतात.
1: आता हे जर लक्षण आपल्या पशुपालकाला दिसून आली तर त्यांनी नेमकं कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: सगळ्यात प्रथमतः जनावर ज्या ठिकाणी उन्हामध्ये असेल तिथून अगोदर जनावर सावलीला घेऊन जाणे हा त्याच्यावरती 100% चांगला उपाय आहे. कारण तापमानाचा फरक पडतो आपल्याला सांगितल्याप्रमाणे. दुसरी गोष्ट, अशा जनावरांना थंड पाणी पिण्यास द्यावे. त्या पाण्यामध्ये जर शक्य असल्यास 0.5% म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये जवळपास 50 ग्रॅम पर्यंत जर आपण मीठ टाकलं तर अशा पाण्यापासून त्याला लवकरात जास्तीत जास्त ऊर्जा मिळते आणि तो रिकव्हर किंवा त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न लवकर होऊ शकतो. त्याचबरोबर बाजारात काही नॉर्मल सलाईन असतात, पशुवैद्यकीयच्या मदतीने अशा प्रकारच्या सलाईन 500 किंवा 1000 ml बाटल्यातलं सलाईन आपण जनावरांना द्यावं, जेणेकरून की त्यातला अशक्तपणा जो आहे तो लगेच दूर होऊ शकेल. जनावरांना थंड पाण्याचा इनिमा द्यावा. शरीराचे तापमान हळूहळू उतरण्याची काळजी घ्यावी. आपण जसं लहान बाळांना जेव्हा ताप येते तेव्हा आपण डोक्यावरती त्याच्या पट्टी ठेवत असतो, तसे जनावरांच्या कपाळावर देखील थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा गोंडपाट आपण ठेवले तर त्याचा फायदा अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला जाणू शकतो. त्यांना शक्यतो लोखंडी पत्र्याच्या शेड ऐवजी सिमेंटच्या पत्र्याच्या शेड असेल अशा पत्र्याच्या शेडमध्ये ठेवावं. खिडक्यांना किंवा मोकळ्या भिंतीवर ओले पोते झाकावे. वाळ्याच्या ताटाचा वापर करावा. गोठ्यात पाण्याची फवारणी करावी. गोठ्यात हवा खेळती राहील याची खूप दक्षता घ्यावी. आणि अशा प्रकारे गोठ्यांना शक्यतोवर रंग पांढरा किंवा छताचा रंग सुद्धा पांढरा असावा, जेणेकरून की तेथील वातावरण नियंत्रित राहील किंवा उष्णतेचा तिथे फार काही परिणाम पडणार नाही.
1: म्हणजे हे जर काळजी घेतली तर आपण जनावरांचं उष्माघातापासून संरक्षण करू.
0: बरोबर बरोबर.
1: पण डॉक्टर, कधी कधी आपल्याला असं दिसतं की उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या नाकातून कधी कधी रक्तस्राव होताना दिसून येतो.
0: बरोबर.
1: तर याविषयी आपण काय माहिती सांगाल?
0: हा एक जनावरांच्या रोगापैकीच किंवा उष्णतेच्या परिणामपैकीच आपण एक म्हणूया. साधारणपणे अतिउष्णतेमुळे माणसाप्रमाणे जनावरांसुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव भारतीय वंशाच्या गायीपेक्षा संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल गडद रंगाचे रक्त असे वाहत असते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्यावर थंड पाणी घालावे. जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. त्यांना हिरवा चारा द्यावा. जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावी. जर रक्तस्राव थांबत नसेल तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी व त्यांच्या सल्ल्याने जनावरांना तातडीने उपचार करावेत. अशा प्रकारचं नियोजन आपण या संदर्भात करू शकतो. आणि एक मगाशी सांगितल्याप्रमाणे की उन्हाळ्यामध्ये रोग पसरताना लहान वासरांना रक्ती हागवण सुद्धा कधी कधी होऊ शकते किंवा लिव्हर फ्लूक नावाच्या कृमीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याचं कारण प्रामुख्याने एक आहे की जनावरं अशा परिस्थितीमध्ये थोडस प्रदूषित झालेलं पाणी पितात किंवा कुठं साचलेलं पाणी असेल आणि अशा पाण्यामध्ये कृमीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे जनावरांना स्वच्छ पिण्यास पाणी देखील उन्हाळ्यात जर आपण उपलब्ध करून दिलं तर बऱ्याचशा जनावरांना आपण रोगापासून त्यांचं संरक्षण देखील करू शकतो.
1: पण डॉक्टर, कधी कधी असं होतं की जनावरांना आपण ज्यावेळी चारा देत असतो त्यावेळी हा चारा सलगच टाकला जातो.
0: बरोबर.
1: तो चांगला आहे वाईट आहे असं आपण कधी बघत नाही. किंवा आपण साठवलेला चारा असतो तो चारा जनावरांना देत असतो. पण कधी कधी हा चारा निकृष्ट पण असू शकतो. मग याबाबत आपण काय सांगाल?
0: अतिशय छान प्रश्न विचारला. कारण आता सांगली सातारा भागामध्ये आपण काही भागात पाहतो की दुष्काळ जवळपास पसरलेला आहे आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचं कशा प्रकारे संगोपन करायचं हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या काही ठिकाणी छावण्या देखील उभारलेल्या आहेत. छावण्यामधून बऱ्याच वेळेस आपल्याला ऊसाची वाढी किंवा ऊसासारखे पदार्थ आपण खाऊ घालतो. परंतु काही काही भागामध्ये आजही आपण पाहतो की जनावरांना चारा खाऊ घालण्यासाठी काही पर्यायच उपलब्ध नाहीयेत. त्या ठिकाणी भाताचं पिंजर असेल किंवा गव्हाचा कोंडा असेल, गव्हाचं भुसकट असेल किंवा ताटा असतील, अशा प्रकारे आपण जनावरांना खाऊ घालतो. वास्तविक पाहता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोषक अन्नद्रव्य नसतं. त्याच्यामध्ये सिलिकाचं किंवा हेमिसेल्युलोजचं प्रमाण जास्त असतं. हे दोन अन्न घटक असतात पण त्याचं पोषण मूल्य अतिशय कमी असतं. जेव्हा लिग्निन आणि हेमिसेल्युलोजचं प्रमाण जनावरांच्या शरीरात जास्त जातं तेव्हा ते पचायला जड जातं आणि जनावरांची जास्तीची शक्ती ते चारा पचवण्यात जातं. अशा प्रकारचे निकृष्ट जे पदार्थ असतात हे जर चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करून घ्यायचे असतील तर जनावरांच्या चाऱ्यावरती आपण युरियाची प्रक्रिया करावी. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की जनावरांच्या खाद्यामध्ये युरिया कसा वापरायचा. कारण युरिया तर आपण सरासरी पिकाला टाकतो, खाद्यामध्ये युरियाचा वापर करत नाही. प्रश्न अगदी बरोबर आहे, शंका येण्याचं कारण आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं सिद्ध झालेलं आहे की जेव्हा अशा चाऱ्यावरती आपण 2% युरियाची प्रक्रिया करतो तेव्हा त्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण निश्चित थोड्या प्रमाणे वाढतं आणि चाऱ्यामध्ये जे लिग्निन आणि हेमिसेल्युलोजचं प्रमाण असतं त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि त्यामुळे त्या चाऱ्याची उपयुक्तता किंवा पचनीयता निश्चित वाढवली जाते. त्याच्यामुळे जर ज्या भागामध्ये अशा प्रकारचा चारा असेल म्हणजे

0: कृष्ट प्रतिचारा असेल तर अशा चाऱ्यावरती युरियाची प्रक्रिया करावी. त्यामुळे साधारणपणे शेतकऱ्यांनी 100 किलो चाऱ्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया मिसळून त्या चाऱ्यावरती शिंपडावं, त्या चाऱ्याला नंतर झाकून टाकावं. साधारणपणे 3 आठवड्यानंतर चारा बाहेर काढल्यानंतर असा चारा जनावरांना खाऊ घालण्यास योग्य असतो. पण काळजी घ्यावी, शक्यतोवर हा चारा जनावरांना भुकेल्या पोटी खाऊ घालू नये, त्याच्यामुळे थोडीशी अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
1: म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की आपण जो व्यवसाय करत आहोत पशुपालनाचा, हा व्यवसाय प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी करत असतो आणि त्यासाठी जनावरांची योग्य ती काळजी घेणं, त्यांचं व्यवस्थित संगोपन करणं, त्यांचे व्यवस्थित जे काही व्यवस्थापन आहे त्याकडे बारकाईने लक्ष देणं हे खूप आवश्यक आहे. आणि तुम्ही जी आता माहिती सांगितली त्याचा आमच्या शेतकरी बांधव पशुपालक निश्चितपणे फायदा घेतील अशा आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तुम्ही इथं आलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: उन्हाळ्यामध्ये दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर डी डी पतंगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मंडळी, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळे आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. हे भाव प्रति क्विंटल असे: कांदा 400 ते 1500, बटाटा 700 ते 1500, लसूण 5000 ते 13000, आले 3000 ते 5000, मोसंबी 2000 ते 6000, डाळिंब 5000 ते 1700, चिक्कू 1000 ते 3000, टरबूज 1000 ते 2000, पेरू 1000 ते 2000, पपई 1000 ते 2000, अननस 3000 ते 6000, आंबा 10000 ते 30000 आणि द्राक्षे 1000 ते 2000. हे होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळे आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. आपण ऐकत आहात माझं घर माझं शेत, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
2: बराय तर मंडळी, पुन्हा आपण भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात। तोपर्यंत मला धनश्रीला आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात रजा द्या। राम राम।

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आजचा हा प्रसारित झालेला कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, जर पत्र लिहायला वेळ नसेल तर तुम्ही ईमेल करून आम्हाला तुमचा अभिप्राय कळवू शकता. यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्राजक्ता शुक्रे यांच्या सरातील हे गीत.

अशोक बागवे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती मिलिंद इंगळे यांनी आणि या गीताला आवाज दिला होता प्राजक्ता शुक्रे यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून करण्यात आलं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र प्रसारणामध्ये. मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपळे. 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकार दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे एन नमसिवायन यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 विरोधामध्ये मत दिलं तर 5 तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्रास
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:15 आणि 14 सेकंद झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणीच्या नवोदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश श्रोते हो आज प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचा भाग

मराठी भावसंगीतात स्वतःचं वेगळेपण ज्यांनी निर्माण केलं ते म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे. 1945 काळामध्ये सुरुवातीला बडोदा आकाशवाणीवर संगीतकार म्हणून खळेकाका काम करायचे. आकाशवाणीत असताना त्यांनी अनेक गीतांना चाली लावल्या, ज्यामध्ये मराठीसह हिंदी आणि गुजराती गीतांचा समावेश आहे. खळेकाकांच्या अनेक गीतांना आकाशवाणीनं घराघरात पोहोचवलं. यानंतर जी रचना आपण ऐकणार आहात, खळेकाका स्वतः त्या रचनेबद्दल सांगताना म्हणाले होते, या गीताचे गीतकार राजा बढे, त्यावेळी मुंबई आकाशवाणीत काम करत होते. श्रीनिवास खळे यांना बढे यांनी आकाशवाणीत तातडीनं बोलवलं. राजा बढे अतिशय अस्वस्थ होते. दुपारपासून आकाशवाणीत बसून राहिलेल्या खळेकाकांनी संध्याकाळ झाल्यावर बढेंना विचारलं, अहो मला तुम्ही का बोलवलंय, तुम्ही माझ्याशी बोलत पण नाही आहे, अस्वस्थ दिसताय. त्यावर बढे म्हणाले, आज संध्याकाळी एक कार्यक्रम आहे, मोरारजी देसाई येणार आहेत आणि शंकरराव कुलकर्णींना मी एक गाणं दिलंय चाल लावायला, त्या कार्यक्रमात ते सादर होणार आहे, पण त्यांचा अजून पत्ता नाही आहे. अहो ते गाणं व्हायला हवं, कारण ते प्रत्यक्ष प्रसारित व्हायचंय, आता हे गाणं तुम्ही करा. खळेकाका म्हणाले, अहो दुपारपासून मी इथं बसलोय, त्याचवेळी दिला असतं तर एव्हानं चाल बांधून झाली असती. नाही यापुढं चाल होणार कशी, ती बसवून कधी घेणार, नाही पण गाणार कोण आहे? बडे म्हणाले, कुमुदिनी पेडणेकर आले आहेत, त्या गातील. असे कहो, त्यानंतरच्या 20 मिनिटात खळेकाकांनी या गाण्याला चाल लावली आहे आणि ती लावता लावताच कुमुदिनी पेडणेकर यांना शिकवली आणि तितक्याच तातडीनं कुमुदिनी पेडणेकर यांनी ते गीत आत्मसात केलं. वेळ कमी असल्यामुळं जास्त वाद्य वापरणं शक्य नव्हतं, त्यामुळं बासरी हार्मोनियम तबला अशी मोजकीच वाद्य कार्यक्रमस्थळी मागवली गेली आणि तो कार्यक्रम संपन्न झाला. तेच गीत अर्थात नंतरच्या काळात सुप्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांनी अजरामर केलेली ही लावणी आहे, ती आता आपण ऐकूया यशस्वी जोशीकडून.

ऑल इंडिया रेडिओचा जन्म झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 1939 बाह्य प्रसारण सेवेला सुरुवात झाली. भारताचा आवाज जगभरात पोहोचवणं हा याचा उद्देश होता. शॉर्टवेव्हच्या माध्यमातून सीमापार प्रसारण सुरू करण्यात आलं. आज आकाशवाणी FM माध्यमातून आणि समाज माध्यमातून आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये पोहोचली आहे. ही प्रगती करताना स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आकाशवाणीनं जपलंय. मंडळी, एक काळ असा होता की क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन फक्त आकाशवाणीवरून केलं जायचं. सुरेश सरय्या हे नाव अनेकांना माहीत असेल, तसंच मराठीतून धावतं वर्णन ऐकायचं ते बाळ पंडित यांच्याकडून. सामना प्रत्यक्ष पाहता येत नसला तरी आवाजाच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्टेडियमवर नेमकं काय चाललंय याचं प्रत्यक्ष वर्णन अतिशय उत्तम भाषेत करण्याची त्यावेळच्या समालोचकांची हातोटी होती. मंडळी, आकाशवाणीनं लोकसंगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लोककलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले. युवा कलाकारांसाठी कार्यक्रम, शेतीविषयक कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम हे आकाशवाणीचं आणखीन एक वैशिष्ट्य. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी सातत्यानं संगीत सभांचं आयोजन करणं, यामध्ये संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम नॅशनल प्रोग्रॅम ऑफ म्युझिक 20 जुलै 1952 करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसापर्यंत

पोहोचवणं हा याचा मुख्य उद्देश. हिंदुस्थानी आणि कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा या कार्यक्रमाद्वारे प्रसार केला जातो. याबरोबरच नाट्यसंगीत, वाद्यसंगीत, सुगम संगीत अशा सांगीतिक मैफिलींचं आयोजनही आकाशवाणी नेहमी करत असते. आणि याचाच एक भाग आपण जो आज कार्यक्रम ऐकत आहात, चांदणे शब्द सुरांचे. या कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा आपण डॉक्टर गोरख मंद्रूपकर यांची रचना ऐकणार आहोत. ही रचना ओंकार कुष्टे गातोय आणि याचं संगीत प्रशांत भाटे यांचं आहे.

मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीचा इतिहास आपण जाणून घेतोय. यामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली होती, ती 1955 साली 1 एप्रिल 1955 गीत रामायण पहिल्यांदा प्रसारित झालं, ते आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 56 भागांमध्ये प्रसारित झालेलं हे महाकाव्य साकारण्यासाठी अनेक दिग्गज कलाकारांचा हातभार लागलेला होता. पुणे आकाशवाणीचे त्यावेळचे अधिकारी श्रीयुत सीताकांत लाड यांच्या पुढाकारानं हे शक्य झालं. सीताकांत लाड यांना समाज प्रबोधन करणारा मनोरंजनाचा कार्यक्रम हवा होता आणि ही संकल्पना त्यांनी आपले जवळचे मित्र ग. दि. माडगुळकर यांना बोलून दाखवली आणि 1955 मूर्त स्वरूपात आलं गीत रामायण. रामायणाची कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. गीत रामायणात ही जी काव्यरचना केली आहे त्यातही अनेक काव्यात कथा पुढे नेण्यासाठी गदिमांनी रचना केल्या. शब्दप्रभू म्हणून गदिमांना आपण ओळखतो. गीत रामायण साकारताना अनेक गोष्टी घडल्या, त्याचे अनेक किस्से देखील सांगितले जातात. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांना गीतरामायणाविषयी विचारलं असता ते म्हणाले होते, गीतरामायण मी केलेलं नाही, ते झालेलं आहे आणि रामानं ते माझ्याकडून करून घेतलंय. इतका प्रामाणिक भाव त्यांचा होता. गीतरामायणाच्या लेखनानंतर आणि लोकप्रियतेनंतर गदिमांना प्रतिक्रिया विचारली त्यावेळी त्यांनी आपल्या भावना काव्यातून व्यक्त केल्या. गदिमा म्हणतात, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, बीजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी. छंद जाणतेपणीचा, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची ढुंडिली, कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली. देववाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी. झंकारल्या कंठविणा, झंकारल्या कंठविणा आले चांदण्याला सूर, भाव माधुर्याला आला महाराष्ट्री महापूर. शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात, चंद्र भरल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भरल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता, मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड, मी तो भारलेले झाड. भारतीय संगीताच्या इतिहासात गदिमा बाबूजी या दोन महान कलावंतांनी आपल्याला रामायणासारखं महाकाव्य गीतांच्या स्वरूपात दिलं, हे खूप मोठं कार्य आहे. याच गीतरामायणातली ही रचना श्रीरंगाकडून ऐकूया.

0: आकाशवाणीच्या नवोदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्दसुरांचे या कार्यक्रमाची संपादित आवृत्ती आत्ताच आपण ऐकलीत. आज भाग तिसरा प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8:15 आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम इथं आयोजित करण्यात आला होता. या मालिकेचा भाग चौथा आपण ऐकणार आहात उद्या अर्थात गुरुवारी. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. श्रोतेहो, आता ऐकणार आहोत यशस्वी जोशी यांच्या स्वरातील हे भावगीत.

विकास जोशी यांचं गीत आपण ऐकलं. सूर माझे सोबती या नाटकातील हे गीत होतं आणि स्वर होता यशश्री जोशी यांचा. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकणार आणखीन एक यशश्री जोशी यांच्या स्वरातील हे गीत.

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.